नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 अधिक ज्येष्ठ, शके 1948, 26 मे 2026. श्रोतेहो, आजच्या या प्रसारणात मी सुप्रिया देशपांडे आपलं मनापासून स्वागत करते. प्रसारणाला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

0: और भारत ने कल गोवा में सैप महिला फुटबॉल चैंपियनशिप के ग्रुप बी मुकाबले में मालदीव को 11-0 से हरा दिया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बैंड 101.7 मेगाहर्ट्ज वर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। 6:05 झाली आहेत। अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूयात आकांक्षा याविषयी डॉक्टर नवनाथ गोरे यांचे विचार।
2: आकांक्षा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा अपेक्षा जाग्या होतात। खरं तर आकांक्षा म्हणजेच अपेक्षा इच्छा आशा होत। शब्दकोशात मागणी गरज असे अर्थ दिले आहेत। आपण जीवन जगताना मनात काही हेतू ठेवूनच कार्य करत असतो। त्या हेतूच्या पूर्ततेतून आपल्या मनातील आकांक्षा सफल होतात। आपण जेव्हा इतिहासात डोकावतो तेव्हा अनेक थोर महापुरुषांनी समाज सुधारकांनी आपल्या आकांक्षेच्या पूर्ततेसाठी सबंध जीवन अर्पण केल्याचं दिसतं। आजही आपल्या आजूबाजूला समकालीन जीवनात आकांक्षेच्या पूर्ततेसाठी झपाटलेलं कुणी पाहतो तेव्हा आपणही सकारात्मकतेनं झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, वाहतुकीचे नियम पाळा, पाणी जपून वापरा, जल आणि माती संवर्धनासाठी वॉटर कप सारखे प्रयोग पाहून प्रभावित तर होतोच पण त्यात सहभागी होतो। हीच आकांक्षा मानवी जीवनाला समाजाला दिशा देण्याचंही कार्य करते। दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती असं आपण म्हणतो तेच मुळी आपल्या आकांक्षा पूर्ततेसाठी। ज्यांनी प्रेरणादायी मार्ग निर्माण केला त्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव ठेवत त्यांचं कार्य विचार आचरणात आणण्यासाठी होत। छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन स्वराज्याची आकांक्षा पूर्ण केली। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या आकांक्षेनेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना असंतोषाचे जनक बनवलं। मानवी आकांक्षांच्या बळावरच मोठमोठी महान कार्य घडली आहेत। आपल्या दैनंदिन जीवनात असो की सार्वजनिक सामाजिक जीवनात आकांक्षेस वेगळं स्थान असतं। संत ज्ञानेश्वर माऊलींनी समस्त जगतासाठी पसायदान मागून आपली आकांक्षा जगजाहीर केली। विश्वातील दुष्ट प्रवृत्तीचा विनाश होऊन सर्वांप्रती मैत्रभावना निर्माण व्हावी हीच वैश्विक आकांक्षा होय। दुरीताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात। सर्व प्राणीमात्रांच्या इच्छापूर्तीची आकांक्षा ठेवणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनात किती यातना किती कष्ट आले परंतु संतांच्या तोंडी स्वतःच्या दुःखाबद्दल लवलेशही येत नसे यातच त्यांची खरी महानता होय। मराठी अन महाराष्ट्राची महती गाताना कविवर्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी मोठे विलोभनीय वर्णन केले आहे। विश्वात कितीही सुंदर अथवा महान संपन्न राष्ट्र असू देत परंतु सर्वांपेक्षा प्रिय आम्हाला आमचा महाराष्ट्र देश हाच खरा आहे। कारण गगनभेदी गिरिविन अनुनच जिथे उने, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे। अटकेपार वैभवाचा झेंडा फडकवणाऱ्या मराठी माणसापुढे साक्षात गगने ठेंगणे व्हावे हीच पराक्रमाची खरी आकांक्षा, मराठी माणसाची अन मुलखाची ओळख होय। आपला देश दान दातृत्व निष्काम कर्म यासाठी जगात ओळखला जातो। आकांक्षा पूर्तीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या महापुरुषांची आपणाकडे उणीव नाही, त्यांच्यामुळेच आपले जीवन सुखकर सुसह्य झाले आहे। त्रिखंडात दुमदुमुनी जावी राष्ट्राची कीर्ती, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती असे विचार अन प्रेरणा देणारा आपला देश युवकांच्या मनात महान आकांक्षा निर्माण करतो। संकटे दुःख कष्ट कितीही येवो त्यातून सही सलामत बाहेर निघण्यास आमच्या दृढ आकांक्षाच उपयोगी पडणाऱ्या आहेत। माणसाची खरी किंमत दुःखात कष्टात अडचणीतच कळते। अशा संकटातून बाहेर येण्यास मनातील आकांक्षा उपयोगी पडतात।

अमृतधारा या कार्यक्रमात आकांक्षा याविषयी डॉक्टर नवनाथ गोरे यांचे विचार आपण ऐकलेत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: पिंकीच्या फीची.
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज. तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत दासगणो महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे. श्रोतेहो स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनिल खोब्रागडे यांनी गायलेली हृदय चक्रधर यांची ही रचना.

श्रोते हो स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात प्रेमानंद स्वामी यांची हिंदी भक्ती रचना. संगीतकार दिलीप ढोलकिया.

समूह स्वरातली सोपानदेव चौधरी यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. श्रोतो, या रचनेबरोबरच स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण, FM बँड 101.5.

0: 907 मेगाहर्ट्स वर।
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं। झालं बजेट तयार?
2: हो,
1: 5000 वाचले। नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
1: आणखी
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा।
1: आली आहे मोठी,
2: आता जाग बाई।
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
0: श्रोते, आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी, हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम।
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहे। आज आपण पिकाच्या उत्पादनाशी थेट संबंधित असलेल्या अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेबद्दल, म्हणजेच क्लोरोफिल व प्रकाश संश्लेषणावर उष्णतेचा काय परिणाम होतो याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेणार आहोत। हे माहिती घेण्यामागचं कारण, बदलत्या हवामानानुसार आणि उच्च तापमानानुसार, म्हणजेच 35 डिग्रीपेक्षा जास्त तापमान झाल्यास वनस्पतीमधील जैवरासायनिक प्रक्रिया ही विस्कळीत होते। विशेषतः क्लोरोफिल हा हरितद्रव्य उष्णतेस संवेदनशील असल्याने त्याचे विघटन म्हणजेच क्लोरोफिल डिग्रेडेशन होते आणि तसेच फोटोसिस्टीम 2 चे कार्य बिघडते आणि त्यामुळेच रुबिस्को एन्झाइमची कार्यक्षमता देखील कमी होते आणि याचा परिणाम म्हणून जे उष्णतेमुळे रिॲक्टिव ऑक्सिजन स्पेसीज जे निर्माण होतात आणि याचा परिणाम म्हणून क्लोरोफिलचे प्रमाण हे पानांमधील कमी झाल्याने प्रकाश संश्लेषणाची गती घटते, परिणामी अन्न निर्मिती कमी होते आणि त्यामुळे बायोमास अक्युम्युलेशन घटते आणि शेवटी या सर्व प्रक्रियांचा परिणाम म्हणून उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते आणि याचाच परिणाम म्हणून पानांमध्ये पिवळेपणा, त्यालाच आपण क्लोरोसिस म्हणतो, पानांची लवकर वृद्धावस्था सेनेसन्स म्हणजेच अप्सेसिन नावाचा जो ग्रोथ हार्मोन आहे त्याचं वाढ झाल्यामुळे वृद्धावस्था लवकर येणे, वाढ खुंटणे यांसारखी लक्षणं आपल्याला आढळून येतात। या कारणांचा झालेला परिणाम आपल्याला त्यावर उपाय म्हणून काय काय करायला पाहिजे, तर त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी हे सर्वात महत्वाचं उपाय आहे, ज्यामध्ये झिंक सल्फेट असेल किंवा फेरस सल्फेट असेल त्याचा 0.5% डोस जर आपण पानांवर फवारला तर त्यामुळे क्लोरोसिस संश्लेषण सुधारते। जे क्लोरोसिस म्हणजेच पानांमध्ये पिवळेपणा होण्याचा जो आहे तो सुधारण्यास मदत होते। दुसरं, बऱ्याचशे अँटीऑक्सिडंट आहेत, अँटीऑक्सिडंटचा वापर केल्यास जसं की ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, सॅलिसायडिक ॲसिड आहे, यांची फवारणी केली तर जो उष्णतेमुळे निर्माण झालेला रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिजन आहे आणि यांचा होणारा दुष्परिणाम आहे, हा दुष्परिणाम कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट मदत करतात। तिसरं, आपल्याला योग्य वेळी योग्य पाण्याचं व्यवस्थापन करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। मृदेत आर्द्रता राखल्यास स्टोमॅटल कंडक्टन्स सुधारते। कारण काय? कारण उष्णतेमुळे स्टोमॅटा ह्या खूप कमी प्रमाणात होतात, स्टोमॅटा बंद होतात आणि स्टोमॅटा जशा बंद झाल्या तसाच फोटोसिंथेसिसचा रेट देखील कमी होतो आणि त्यामुळे योग्य व्यवस्थापन पाण्याचं असेल तर ते स्टोमॅटल कंडक्टन्स सुधारून फोटोसिंथेसिस टिकवण्यास मदत होते। नंतर उष्णता सहनशील करणाऱ्या वाणांची निवड देखील तेवढ्याच महत्वाची आहे। त्यासोबतच आपण मल्चिंग केल्यास मृदेचे तापमान कमी राहण्यास मदत होते। यातून आपण निष्कर्ष असा करू शकतो की क्लोरोफिल आणि प्रकाश संश्लेषण ह्या उत्पादनाच्या मूलभूत प्रक्रिया आहेत, ज्याचा उष्णतेचा परिणाम योग्य व्यवस्थापनाने कमी करून पिकांची कार्यक्षमता आणि उत्पादन टिकवता येते।
0: कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात।
5: अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन।

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आज या कार्यक्रमात ऐकूयात हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केस प्रत्यारोपण याविषयी डॉक्टर राम चिलगर यांची राजेंद्र दळेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी राजेंद्र दळेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केस प्रत्यारोपण या विषयावर डॉक्टर राम चिलगर यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर राम चिलगर हे प्लास्टिक सर्जन तथा कॉस्मेटिक सर्जन आहेत. डॉक्टर कार्यक्रमात स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: ट्रान्सप्लांट केलेले केस कधी वाढतात आणि एक्झॅक्ट रिझल्ट ज्याला म्हणतो आपण तो कधी दिसायला लागतो?
2: ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपण सुरुवातीच्या काळामध्ये साधारणपणे 1 आठवड्यापासून जे काही आपण लावले केस आहेत ते वाढताना आपल्याला दिसतात. 1 महिन्यापर्यंत ते केस वाढताना आपण बघतो. 1 महिन्यानंतर हे लावलेले केस गळताना दिसतात, यालाच आपण शॉक लॉस असंही म्हणतो. हे लावलेले केस 2 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 80-90% गळून जातात. परंतु जे त्यांची मुळं असतात ट्रान्सप्लांट केले ती मुळं त्या ठिकाणी असतात, ती जिवंत असतात आणि ती केस नवीन मूळ नवीन केस तयार करतं ते साधारणपणे 2.5 महिन्यांपासून आणि त्यावेळेस ते 2.5 महिन्यानंतर ते केस बाहेर यायला आपल्याला दिसतात. हे केस पूर्णपणे वाढण्यासाठी साधारणपणे 6-9 महिन्यांचा अवधी लागतो आणि त्या काळामध्ये आपला केस अगदी व्यवस्थित नैसर्गिकरित्या वाढलेले दिसतात.
1: डॉक्टर साहेब, महिलांसाठी हेअर ट्रान्सप्लांट करता येतो का?
2: महिलांसाठी हेअर ट्रान्सप्लांट नक्कीच करता येतं. तर आपण बघतो की फिमेल पॅटर्न हेअर लॉस, त्याचबरोबर पीसीओडी नंतर हेअर फॉल कॉमन आहे. त्याचबरोबर इतर कारणांमुळे जर का केस गळती असेल आणि टक्कल असेल त्यावेळेस जो त्यांचा भांग आपण पाडतो त्यालाच आपण मांग असंही म्हणतो, तर त्या भागामध्ये बऱ्यापैकी त्वचा दिसत असते त्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करताना आपल्याला केस कापण्याची गरज नाहीये, जी की आपल्या पुरुषांमध्ये आपण करतो. त्यामुळे त्यांच्या लुकमध्ये काहीच सुरुवातीच्या काळामध्ये फरक पडत नाही व त्यांचे रिझल्टही त्यांना अगोदर सांगितल्यापर्यंत 5-6 महिन्यामध्ये अतिशय चांगले येतात.
1: डॉक्टर चिलगर सर, हेअर ट्रान्सप्लांट कायमस्वरूपी असतो का आणि ट्रान्सप्लांट केलेले केस गळतात का?
2: हेअर ट्रान्सप्लांट करताना अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण डोक्याच्या मागच्या भागातून मुळं घेतो. तर डोक्याचा जो मागचा भाग आहे त्या भागामध्ये कुणाला कितीही टक्कल असेल तरी केस असतातच आणि ते केस असण्याचं कारणही तो डीएसटी हार्मोन जो आहे तर त्या हार्मोनला हे केस रेझिस्टंट असतात. त्यामुळे हे केस आपण जेव्हा त्या ठिकाणाहून डोनर बनून घेतो आणि आपण टक्कल असलेल्या भागामध्ये इम्प्लांट करतो त्यावेळेस ते केस त्या ठिकाणीही डीएसटी हार्मोनच्या विरुद्धच काम करतात, म्हणजे त्यांना रेझिस्टन्सच असतो त्यामुळे ते गळत नाहीत. त्यामुळे एकदा आपण हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि केस समोर लावले तर ते केस पुढच्या आयुष्यामध्ये गळत नाहीत, ते केस टिकून राहतात. आपल्या खरी काळजी घ्यायची असते ती आपल्या टक्कल असलेल्या भागाच्या आजूबाजूला जे केस असतात केस गळण्यापासून थांबवणं अशा वेळेस आवश्यक असतं.
1: डॉक्टर चिलगर सर, हेअर ट्रान्सप्लांट नंतर काय काळजी घ्यावी?
2: सुरुवातीच्या 2 दिवसासाठी आम्ही रुग्णांना शक्यतो सरळ झोपण्याचा सल्ला देतो, म्हणजे एका अंगावर किंवा एका खुशीवर त्यांना शक्यतो झोपण्यापासून प्रतिबंध करतो, जेणेकरून की जी काही सूज आहे ती सूज त्यांच्या कपाळावरती किंवा साईडला येणार नाही. हे 2 दिवस त्यांनी ती काळजी घेतली तर मग बाकी सुजेचा प्रॉब्लेम येत नाही. त्याचबरोबर या सुरुवातीच्या 2 दिवसाच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये ज्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांट करू त्या ठिकाणी शक्यतो हात लावणं टाळावं, त्याचबरोबर त्या ठिकाणी काही इजा होईल याचीही दक्षता घ्यावी. ह्या 2-3 दिवसांमध्ये ह्या जर काळजी घेतल्या तर मग त्यांना सूज आणि रक्तस्राव याचा धोका होत नाही. बाकी इन्फेक्शन नंतर वेदना यासाठी आपण औषधोपचार देत असतो सुरुवातीच्या 4-5 दिवसांसाठी आणि त्यानंतर मग आपण काही व्हिटॅमिन सप्लिमेंट्स नंतर हार्मोनच्या संबंधातली काही औषधं आणि काही मिनॉक्सिडिल सारखी रक्तवाढीसाठी काही औषधं देत असतो, ती त्यांना पुढच्या काही काळासाठी घ्यायची असतात. आपण सुरुवातीला 48 तासापर्यंत त्यांना ड्रेसिंग ठेवतो. 48 तासानंतर ड्रेसिंगची आवश्यकता नसते पेशंटला. पेशंट त्यांची आंघोळ वगैरे किंवा स्नान हे किंवा त्यांचं रुटीन आहे हे ते साधारणपणे हेअर ट्रान्सप्लांटच्या 48 तासानंतर करू शकतात. फक्त त्यांना एकच बंधन असतं, ते म्हणजे सुरुवातीला कॅप लावणं. ते 6-8-10 दिवसांपर्यंत आपण त्यांना सल्ला देतो कॅप लावण्याचा किंवा टोपी घालण्याचा, कारण की त्या दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आपण केस लावले असतात त्या ठिकाणी स्कॅब्स असतात आणि ते स्कॅब्स निघून जाण्यासाठी 8-10 दिवसांचा काळ लागतो. एकदा ते स्कॅब्स निघून गेले की मग त्यांना टोपी घातली नाही तरी चालते. आणि साधारणपणे 1-2 आठवड्यामध्ये पेशंट जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करून निघतो तेव्हा त्यांना कुणी हेअर ट्रान्सप्लांट केला असंही म्हणू शकत नाही, कारण स्कॅब्स नसतात आणि त्यांचं डोकं पूर्वीसारखंच एकदम नॉर्मल दिसत असतं.
1: डॉक्टर साहेब, हेअर ट्रान्सप्लांट बऱ्याचदा फेल होतं का आणि फेल झाल्याचे काय कारण असतं?
2: हेअर ट्रान्सप्लांट फेल होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुमचा ग्रोथ रेट कसा आहे, म्हणजे सर्व्हायवल रेट किती आहे बेसिकली. तर आपण हेअरचे जे फॉलिकल्स आहेत त्यालाच आपण ग्राफ्ट म्हणतो. तर या ठिकाणी ग्राफ्ट सर्व्हायवल रेट हा खूप महत्वाचा घटक आहे तुमचं हेअर ट्रान्स

0: ट्रान्सप्लांट सक्सेसफुल किंवा फेल होण्याच्या मागे. साधारणपणे जे सर्जन्स क्वालिफाईड आहेत, क्वालिटी क्लिनिक्स आहेत, अशा ठिकाणी हा ग्राफ्ट सर्व्हायव्हल रेट साधारणपणे 90-95% असतो. त्याचबरोबर जे आपण बरेच क्लिनिक्स बघतो की ज्या ठिकाणी टेक्निशियन्सवर सर्व काही अवलंबून असतं, त्या ठिकाणी ग्राफ्ट सर्व्हायव्हल रेट 40-60% असतो. त्यामुळे त्या रुग्णांमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचे सक्सेस हे खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येतं.
1: खूप धन्यवाद डॉक्टर राम चिलकर सर, आपण आरोग्य धनसंपदा आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात, वेळ दिला त्यासाठी थँक्यू.
0: धन्यवाद श्रोतो.
2: एलरिओ क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आजच संपर्क करा एलरिओ क्लिनिक. कॉल 74-47-33-94-44 एलरिओ क्लिनिक.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आताच आपण ऐकलात.
4: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
5: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
3: श्रोते आता परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
6: तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साइड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साइड पेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
7: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर गीतांचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल अरुण.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते, आपण ऐकत आहात प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली, सुमधुर गीतांचा कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

0: माझं घर माझा संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर गीतांचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजी.

0: ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
4: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
5: नाही, आधी बचत.
4: आधी झुमके.
5: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
4: पण त्या झुमक्यांचं काय?
5: जातेस की? देऊ इंजेक्शन.
6: आरबीआय सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
7: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: आत्मा मालिक ऑनलाइन डॉट कॉम. आत्मा मालिक.
0: हेलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 आणि ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी

मनीषा हवालदार यांना 6 दिवसांची सीबीआय कोठडी. टीसीएस धर्मांतर प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची पोलीस चौकशी. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट. आता सविस्तर बातम्या. यावर्षीचे पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रदान केले. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी गौरवण्यात आलं. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. परभणीच्या श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीतल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. याशिवाय समाजसेवेसाठी रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पहिल्या टप्प्यातले 66 पद्म पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. पेट्रोलच्या दरात काल 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. 15 मे पासून आतापर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती पी एम नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. अग्रेको इंडिया ही ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. यामुळे पुण्यात 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1000 रोजगार निर्मिती होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाला संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. गायींची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. परिवहन आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातले सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ. नीट परीक्षेतल्या त्रुटींबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. पेपर फुटी प्रकरणी पुण्याच्या

0: येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
1: राज्यात काल 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले.

0: हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळींग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल तसंच घरमालक हनीफ खान यांची नाशिकमधल्या गुन्हे शाखेत काल चौकशी करण्यात आली. मतीन पटेलचा मोबाईल एसआयटीनं ताब्यात घेतला आहे. निदा खान हिला भाड्यानं घर घ्यायचाही ही माहिती नियोजन पद्धतीनं लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बीड जिल्ह्यात सिरसाळा इथं बुद्धरूपाचं अनावरण आणि विहार लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भिक्खू संघ, उपासक उपासिका आणि नागरिकांची उपस्थिती होती. महू इथले भंते डॉक्टर धम्मदीप महाथेरो आणि बोधगया इथले भंते प्रज्ञा पियो यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. बीड जिल्ह्यात 15 मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळानं शेतपिकं, फळबागा, कृषी संरचना आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मराठवाड्यातल्या काही भागात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात काल पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. जालना शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद, शिरसगाव, बोरवड, केदारखेडा, राजूर इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातही अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. निलंगा तालुक्यात जाऊ, नणंद, जेवरी, जवळगा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. औसा तालुक्यातल्या खोरोसा, लांबजना, किल्लारी तसंच परिसरातल्या इतर गावांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरातही काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या लऊळ परिसरात तसंच आष्टी आणि पाटोदा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अंबाजोगाई शहर आणि परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या दहेगाव परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात काल सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणीसाठी बँकांनी मदत करावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. पीक विमा, आवास योजना, गाय गोठा अनुदान, लाडकी बहीण या योजनेच्या शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये असंही त्यांनी बँकांना सूचित केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 आणि 29 सेकंद झाली आहेत.

श्रोते, आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते, रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:40 इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम। सकाळी 8:40 9:10 आणि दुपारी 2 पणेकाल हिंदी चित्रपट संगीत। दरम्यान 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था। 10:30 पणेकाल लोकजागर या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणना मोहीम कशी राबवली जाणार आहे याविषयी जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्याशी साधलेला संवाद, तेव्हा ऐकायला विसरू नका। आज सकाळी 10:30। सकाळी 11:05 आपण ऐकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम।

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आणि दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम. सायंकाळच्या सभेत 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. 6:30 अमृत कलश. 7:15 वृत्तविशेष. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित होतील. श्रोतो, सायंकाळी 7:30 आपण ऐकाल शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून.

रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, रात्री 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांचं गायन राग नंद, आणि रात्री 10:30 नभोनाट्य गुंता, लेखक शिरीष सुकटणकर. हे कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतो, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेतली. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर. FM बँड 101.7 अर्थात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: उद्घोषणा थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेल्वेत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम, सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे, जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्वकाळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीचे पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्वकाळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग

0: शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्त हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिएक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं. परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देतंय, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
0: नक्कीच. आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
1: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सी देशपातळीवर काम करणार, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, एनआरसी आहे, एनआरएससी आहे, या वेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलंय आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
0: नक्कीच. म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
1: नक्कीच.
0: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते, कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे, तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
1: नक्कीच. महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ DSS सेंटरमध्ये आणलाय आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकाठी वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
0: नक्कीच. म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
1: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRF आहे आणि 6 टीम SDRF आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा NDRF आणि SDRF कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी नेव्ही

0: फोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयानं काम केलं तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि परेश पेवेकर यांनी गायलेलं शरद निफाडकर यांचं देवता या चित्रपटातलं गीत. संगीतकार राम लक्ष्मण.

0: नीट जेईई की तैयारी कर रहे हो, आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com।
2: हेलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर। श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन। श्रोते हो, आज सकाळी 10:30 लोकजागर या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणना मोहीम कशी राबवली जाणार आहे याविषयी जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्याशी साधलेला संवाद, तेव्हा ऐकायला विसरू नका लोकजागर हा कार्यक्रम सकाळी 10:30। श्रोते, ऐकूयात इंद्रधनू या मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत, तू सौभाग्यवती हो या चित्रपटातलं, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलसरातलं। उमाकांत काणेकर यांच्या गीताला संगीत दिलंय इक्बाल यांनी।

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार इकबाल आणि चित्रपट तू सौभाग्यवती हो. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीहून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद

प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा

0: आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत. त्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रति किलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची चौथी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. त्या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

श्रोतो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कोयला या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार राजेश रोशन.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हम किसी से हिरो हिंदुस्तानी या चित्रपटातलं रूपकुमार राठोड, हेमा सरदेसाई, सपना अवस्थी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राहत इंदोरी यांचं गीत. संगीतकार अन्नू मलिक.

रूपकुमार राठोड, हेमा सरदेसाई, सपना अवस्थी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राहत इंदोरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट हिरो हिंदुस्थानी. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट छोटी सी मुलाखत. श्रोतेहो, रंगतरंग हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोतेहो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर. श्रोतो, रंगतरंग या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं फकीरा या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

श्रोते हो, रंगतरंग या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फरार या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं गीत. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार कल्याण जयानंदजी.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं सीआयडी या चित्रपटातलं जान निसार अख्तर यांचं हे गीत. संगीतकार ओपी नय्यर.

सीआयडी या चित्रपटातलं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा रंगतरंग हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आता प्रसारित करत आहोत गीतगुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे आई थोर तुझे उपकार, या चित्रपटातलं सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार नंदू होनप.

आई थोर तुझे उपकार या चित्रपटातलं सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, गीत गुंजन या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जबरदस्त या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि अमृता नातो यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत. संगीतकार अजय अतुल.

आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फोटोकॉपी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार चोळकर यांचं, संगीतकार प्रफुल्ल कारलेकर. श्रोतेहो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शुभमंगल सावधान या चित्रपटातलं डॉ नेहा राजपाल आणि स्वरूप कुमार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतकार अनिल मोहिले.

0: गाठी खरं सांग कोणासाठी कमा टर्मी ड्यूज
1: बोल तो मॉम साठी प्रिया प्रिया.
2: श्रोतो गीत गुंजन या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात खबरदार या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं हे गीत. संगीतकार अशोक पत्के.

0: खबरदार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं श्रोते हो. या गीताबरोबरच आजचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBIच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
3: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती

0: संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोते, आमच्या कार्यक्रमाविषयीची माहिती जाणून घेऊयात. श्रोते, आता 10:30 लोकजागर या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणना मोहीम कशी राबवली जाणार आहे याविषयी जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्याशी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू, तेव्हा ऐकायला विसरू नका. सकाळी 10:30 लोकजागर हा कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: बहीण हवी भावाला, वधू हवी वराला, म्हणूनच वाचवा गर्भातल्या मुलीला.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, 10:30 वाजलेत, प्रसारित करत आहोत लोकजागर हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणना मोहीम कशी राबवली जाणार आहे याविषयी जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकारी विनय गौडा जी सी यांच्याशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, लोकजागर कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणना मोहीम कशी राबवली जाणार आहे याविषयी माहिती. ही माहिती आपल्याला देणार आहेत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. त्यांच्याशी या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी संवाद साधला आहे.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारत सरकारमार्फत सध्या जनगणना आपल्या संपूर्ण देशामध्ये राबवली जाते. ही जनगणना नेमकी काय आहे या संदर्भातली जी माहिती आहे आणि विशेषतः आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही जनगणना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती देण्यासाठी आले आहेत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. सर, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
3: सर्वांना नमस्कार.
2: बऱ्याच जणांना कुतूहल आहे की जी जनगणना दर 10 वर्षांनी होते, तर एकंदर हा जो जनगणना उपक्रम आहे, हा उपक्रम याचं महत्व काय आहे आणि याची उपयुक्तता काय आहे?
3: जनगणना हा भारत सरकारचा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम आहे. हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल बाउंड्री सेटअप करण्यासाठी आधारभूत मानला जातो. जनगणनाद्वारे लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण, साक्षरता, रोजगार, निवास व्यवस्था, सामाजिक व आर्थिक स्थिती या संबंध

0: अचूक माहिती संकलित केला जातं. आत्ता जो होणारा जनगणना आहे ते भारतातला 16वी जनगणना आहे. हा ब्रिटिश काळापासून सुरू असून आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर पण प्रत्येकी 10 वर्षी हा जनगणना होत आहे. आणि या जनगणना जो आहे 2021 मध्ये होणे अपेक्षित होता, पण कोविडमुळे ते होऊ शकलं नाही आणि आता होत आहे.
1: नेमकं या जनगणनेत होतं काय? म्हणजे आपल्या घरी लोक येतात आणि त्यांना आपण माहिती द्यायची असते, ही प्रक्रिया नेमकी काय असते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक आपली माहिती जी आहे का सांगावं, म्हणजे ती डिस्क्लोज होईल किंवा कोणाला तरी तिची लीक होईल अशी काही जणांना शंका असते, तर नेमकी याबद्दलची परिस्थिती काय आहे?
0: नागरिकांना हा जेव्हा प्रगणक येतात त्यांच्याकडे अचूक आणि सत्य स्वरूपात माहिती देणे बंधनकारक आहे. याचं कारण असं आहे की जनगणनामध्ये कलेक्ट होणाऱ्या माहिती आहे, पहिला गोष्ट आहे ते गोपनीय असेल आणि हा माहिती कुणाला बाहेर डिस्क्लोज केला जाणार नाही. आणि त्याचबरोबर हा माहितीच्या आधारावर बरेचशा नियोजन, त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत शैक्षणिक असो, सामाजिक असो या आर्थिकच्या बाबतीत निर्णय होणार आहे. प्लॅनिंग करायचं असतो ते स्कीमच्या बाबतीत असू द्या या पुढे येणाऱ्या पॉलिटिकल असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या डिलिमिटेशन आहे या कोणत्याही स्कीमच्या बाबतीत फंड अलोकेशन आहे, हे सर्व दिलेल्या माहितीच्या आधारे होणार आहे. आणि हे केवळ सांख्यिकी किंवा नियोजनात्मक उद्देशासाठी वापरले जातो आणि कोणत्याही वैयक्तिक माहिती कोणालाही दिले जाणार नाही. ते आतापर्यंत हा पूर्णपणे पालन झालेला आहे. कोणत्याही कोर्टला या कोणत्याही एजन्सीला पण हे वैयक्तिक माहिती दिले जाणार नाही.
1: सर, मी म्हणजे असं ऐकलंय की जनगणना अधिकारी आणि कर्मचारी जे असतात त्यांना ही माहिती गोपनीय राखण्याची शपथ वगैरे दिली जाते.
0: हो, त्यांना शपथ पण दिले जातात आणि गोपनीय भंग झाला तर फौजदारी कारवाई सुद्धा होण्याची तरतूद आहे.
1: आपण आता सांगितलं की नियोजनासाठी याचा उपयोग होतो, पण नेमकं या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो? म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी होतो, त्याच्यातनं नंतर लोकांच्या जीवनमानावर काय परिणाम होतो, याबद्दल जर थोडं सांगितलं तर बरं होईल.
0: जो जनगणनामध्ये प्राप्त होणाऱ्या माहिती आहे ते धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. ते शिक्षण असो, आरोग्य असो, रोजगार असो, ग्रामीण आणि शहरी विकास असो, महिला व बालकल्याण असो, सामाजिक सुरक्षा असो, या कॉन्स्टिट्युशनल संविधानात्मक जो निर्णय घ्यायचा असो, रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर आपला पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीचं डिलिमिटेशन आहे, हे सर्वांसाठी हा माहिती उपयुक्त ठरतात आणि हे माहितीच्या आधारे बरेच रिलेटेड पॉलिसी डिसिशन्स होतात.
1: सर, आता एवढी मोठी जनगणना करायची म्हणजे देश पातळीवर, तर याची जी रचना असते म्हणजे त्याचं जे नियोजन केलं जातं, कशा प्रकारे ही गणना होणार? कारण आता नुकतंच आम्ही असं ऐकलं की याचा एक पहिला टप्पा जो होता स्वगणनेचा तो आता संपला किंवा संपतोय आपण असं म्हणूया त्याला, तर याचं जे नियोजन आहे त्याची जी प्रशासकीय रचना आहे ती कशी आहे?
0: मी दोघी ह्याच्या बाबतीत बोलतो. पहिले प्रशासकीय रचना, जनगणना जो आहे ते केंद्र शासनाच्या मार्फत होतात. त्याच्यासाठी केंद्र स्तरावर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि सेन्सस कमिशनर म्हणून असतात आणि त्यांच्या प्रतिनिधी प्रत्येक राज्यामध्ये डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन म्हणून असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर्स असतात. तो जिल्हाधिकारी आहे जे प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक तालुकामध्ये एक चार्ज ऑफिसर असतात. जो तहसीलदार जो आहेत ते चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. तसेच म्युन्सिपल एरियासाठी जो चीफ ऑफिसर आहे ते चार्ज ऑफिसर म्हणून असतात. असा केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आणि नंतर जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर असतो. आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे आयुक्त आहे ते प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली जो वॉर्डमध्ये असिस्टंट कमिशनर असतात तो चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. आणि यांच्या खाली जो आहे तो घरी घरी जाणार आहे तो प्रगणक, एन्युमरेटर म्हणतो, तो आपला फूट सोल्जर आहे. तो प्रत्येक याच्यासाठी एक ब्लॉक तयार करून त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतो आणि त्यांच्यावरती सुपरवायझर, असा वरून खालपर्यंत याच्या संरचना आहे. आणि जनगणना जो आहे पूर्णपणे दोन टप्प्यात होतात. पहिला टप्पा जो आता होणार आहे 15 मे पासून जून 14 पर्यंत, ते आहे हाऊस लिस्टिंग सेन्सस, म्हणजे घरांच्या सर्व नोंदणी आणि गणना. त्याच्यामध्ये आपला पूर्ण जो भौगोलिक क्षेत्र आहे, प्रत्येक तालुक्याचे एक चार्ज म्हणून आहे आणि त्यांच्या खाली एक एक गाव या दोन गाव मिळून सेपरेट एक ब्लॉक तयार केला जातात. त्याच्यामध्ये एक साधारणतः 150 पर्यंत घर असतो आणि त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतात. आणि पहिला टप्पा

0: त्यात फक्त ते जाऊन घरोघरी भेट देणार आहे आणि पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारे एकूण घरं आणि इमारतांच्या मोजणी होणार आहे, एन्युमरेशन होणार आहे, ते पहिला टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे तो पुढच्या वर्षी होणार आहे 1 मार्च, म्हणजे 1 मार्चच्या सकाळी जो 00:00 होतात तो कट ऑफ डेट असतो. त्या रोजी कोणकोणचा माणूस कुठे आहे तो ऍक्च्युअली लोकांच्या इंडिव्हिज्युअल माणूसच्या जनगणना तेव्हा होतील. आता फक्त घरांच्या किती आहे, पुढच्या होणाऱ्या जनगणनासाठी आता फ्रेम तयार होते.
1: आता तुम्ही आता सांगितलं की एका प्रगणकाला साधारण 100 ते 150 घरं इतका त्याला एरिया करायचा असतो, पण मग तो नेमका कोण असतो?
0: हा प्रगणक जो आहे आपला शासनमध्ये काम करत असणारा कर्मचारी असतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुदानित संस्थाच्या वगैरे असण्याच्या पण शक्यता आहे, पण नॉर्मली ते शासकीय कर्मचारी असतो. ते शिक्षक आहे, कार्यालयामध्ये काम करणारा लिपिक असू शकतात, तर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नॉर्मली ग्रुप सी एम्प्लॉई असतो.
1: आपण म्हणजे आता चर्चा केली की 15 तारखेला एक टप्पा आपला पूर्ण झाला जो सेल्फ एन्युमरेशनचा होता, तर या टप्प्याचा काय उपयोग आहे आणि त्याची आपल्या जिल्ह्यात काय स्थिती आहे?
0: ऍक्च्युली हे टप्पा नाही, हे पहिल्या टप्प्याचा एक प्रिपरेटरी टाइम होता. जो आपला पहिला टप्पा 16 मे पासून सुरू होणार आहे, 1 ते 15 पर्यंत प्रत्येक नागरिकांना एक मुभव होता की ते सेल्फ एन्युमरेशन करण्यासाठी. तो कालावधीमध्ये एक प्रत्येक आपला नागरिक ते सेल्फ एन्युमरेशन ऑनलाईनच्या जो साईट आहे तिकडे करण्याचा एक संधी होता. पण मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की ज्यांनी केलेलं आहे ते चांगलं आहे आणि ज्यांनी आता अजून आपला अध्यापर्यंत वेळ आहे ते करू शकतात. पण हे केल्यावर सेल्फ एन्युमरेशन ते संपत नाही. जेव्हा आपला प्रगणक तुमच्या घरी येतात तो तेव्हा हे सेल्फ एन्युमरेशन आयडी देऊन प्रगणकाकडून क्रॉस चेक करून ते कन्फर्म केल्यानंतरच ते माहिती आपला फेस 1 मध्ये येणार आहे. तो त्याच्याशिवाय फक्त ऑनलाईन भरण्यावर हे माहिती आपोआप आपला डेटाबेस मध्ये येणार नाही.
1: आणि समजा काही लोक हे करू शकले नसतील तर त्यांच्या बाबतीत काय होईल?
0: करू शकले नाही तर काही अडचण नाही. आपला प्रत्येक घरांसाठी त्यांच्या गावांसाठी आम्ही प्रगणक नेमलेला आहे. येत्या महिन्यात म्हणजे 16 मे पासून प्रत्येक घरी आपला प्रगणक येईल आणि प्रगणक आल्यानंतर तो त्यांना माहिती द्यायचा, अचूक माहिती द्यायचा आणि पूर्णपणे ते माहिती घेऊन कलेक्ट करेल.
1: सर आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी नेमलेले आहेत, अधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांचं जे काय प्रशिक्षण असतं म्हणजे या जनगणनेसाठी, तर त्याची काय स्थिती आहे आपल्याकडे?
0: आपला जिल्हा मोठा आहे. आपला जिल्हा 19,100 स्क्वेअर किलोमीटरच्या भौगोलिक क्षेत्र आहे. तो याच्यासाठी आपला जिल्ह्यात 18 चार्ज अधिकारी आहे. त्याच्यानंतर 5,095 प्रगणकांना नेमलेला आहे आणि त्यांच्यावरती 825 सुपरवायझर आहे. तसेच या सर्वांना ट्रेनिंग देण्यासाठी 86 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सर्व अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत पूर्णपणे प्रशिक्षण तथा त्यांच्या प्रात्यक्षिक पण घेण्यात आलेला आहे.
1: सर आता आपली 16वी जनगणना आहे, आलेल्या माहितीनुसार की ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे, पण नेमकं डिजिटल जनगणनेचं वेगळं पण काय असणार आहे?
0: आतापर्यंत जो जनगणना होत होता ते सर्व पेपर आणि पेनच्या माध्यमातून होता. जेव्हा प्रगणक जायच्या सर्व माहिती पेपरमध्ये भरायच्या, ते सर्व कलेक्ट करून ते कंपाईल करायचे. पण आता जो प्रत्येक प्रगणकांना ट्रेनिंग असं दिलेलं आहे की ते माहिती भरतानाच डायरेक्टली ते ऍपमध्ये भरणार आहे की रिअल टाइममध्ये ते माहिती सर्व गोळा होईल आणि ते कंपायलेशन रिअल टाइममध्ये होतील. याच्यामुळे जो होणारा चूक आहे या होणारा क्लरिकल मिस्टेक हे सर्व आम्ही टाळू शकतो.
1: सर याच्यात वेळेची बचत हा एक भाग आहे का?
0: वेळेची बचत आणि त्याच सोबत अक्युरेसी दोघंही अटेंड करतोय.
1: म्हणजे याच्याने जी माहिती नंतर त्या माहितीचं आपण अनालिसिस किंवा पृथक्करण करतो त्याच्यामध्ये पण याच्यात खूप सोपेपणा येईल का? डिजिटल जनगणनेमुळे
0: खूप सोपेपणा येणार आहे. डायरेक्टली ते भरल्यानंतर सेंट्रल सर्व्हरला येणार आहे आणि त्याच्या कंपायलेशन आणि त्याच्या अनालिसिस हे सर्व रिअल टाइम मध्ये होऊ शकतो. याच्यामुळे खूप वेळ पण बचत होणार आहे, याच्यामुळे श्रम पण बचत होणार आहे आणि त्याच्यामध्ये अक्युरेसी पण येईल.
1: ही डिजिटल जनगणना असल्यामुळे जनगणनेचं जे प्रशिक्षण द्यावं लागतं कर्मचाऱ्यांना, त्याच्यामध्ये काही वेगळं प्रशिक्षण आहे का आणि तसं प्रशिक्षण आपल्याकडे देण्यात आलंय का?
0: हो, डिजिटल असल्यामुळे यांच्यासाठी एक वेगळा सर्वांना तसं प्रशिक्षण पण दिलेलं आहे आणि त्याच्या प्रत्यक्षित पण म्हणजे एक ट्रायल म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल करून एका ठिकाणी घेऊन जाऊन डिजिटली कसा करावे आणि त्याच्यामध्ये कोणकोणसं काळजी घ्यावे या सर्व संदर्भात प्रशिक्षण
1: प्रात्यक्षिक त्यांच्याकडनं करून घेतलंय आपण.
0: हो,
1: आता सर एक प्रश्न नागरिकांसाठी म्हणजे नागरिकांच्या वतीने की त्यांनी प्रगणकाला कशी माहिती द्यावी, काय असलं पाहिजे? म्हणजे एक प्रगणक एखाद्या नागरिकाच्या घरी गेला तर प्रगणक त्यांना काय विचारेल आणि नागरिकांनी त्यांना काय माहिती द्यावी याच्याबद्दल तुम्ही नागरिकांना काय सांगाल?
0: हा प्रगणक जो आहे हे

0: राष्ट्रनिर्माणचा काम करत आहे, तो प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी खरी आणि अचूक माहिती द्यावे आणि प्रगणकांना चांगला वागणूक द्यावे. पण ऍट द सेम टाइम त्यांनी हे पण काळजी घेतला पाहिजे की त्या नावाने कोणी फेक वाले कोणी आला तर अडिशनली कोणी ओटीपी वगैरे मांगत असेल तर त्याच्या बाबतीत पण सतर्क राहणे आवश्यक आहे. हा राष्ट्रनिर्माणचं काम करत असल्यामुळे येणाऱ्या लोकांना पूर्णपणे सहकार्य करावे, त्यांना अचूक माहिती द्यावी आणि चांगली वागणूक द्यावी, ताकी आपला पूर्ण जनगणना प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.
1: असा पण एक प्रकार आहे, म्हणजे जशी उल्लेख आपण केला तसा की बनावट लोक काही येतात आणि ते सांगतात आम्हाला असं ओटीपी द्या, आमचं हे आलंय ते आलंय, तर यांच्याबद्दल जर समजा असं कोणी आला आणि आढळला तर याच्याबद्दल नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी किंवा त्यांनी काय उपाय करावा त्याच्यावर?
0: पहिले ते आलेल्या लोकांच्या आयडी चेक कराव्या, त्यांच्याकडे ऑथेंटिकेटेड आयडी आहे का, शासनाने दिलेला ओळखपत्र आहे का, आणि ह्या प्रोसेसमध्ये कोणाला काही ओटीपी विचारणार नाही आणि असा कोणाला काही आढळून आला असं फेक होतोय तो जवळच्या आपला चार्ज ऑफिसर आहे, तहसीलदार या
1: मुख्याधिकारी
0: यांना कॉन्टॅक्ट करून कंप्लेंट देऊ शकतात. आम्ही ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करणार आहे.
1: म्हणजे आता सामान्य नागरिकांना याच्याविषयी काही प्रश्न असू शकतात, म्हणजे आता आपण जनगणनेचा टप्पा सुरू करतोय, या दरम्यान एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती माहेरून सासरी गेली किंवा कोणाची तरी डेट झाली किंवा काय अशा प्रकारे, तर ह्या लोकांनी कशी माहिती द्यावी? म्हणजे आता ती मुलगी माहेरून सासरी गेली आणि तिकडे प्रगणक आला तर तिची माहिती तिकडे नोंद होईल का, की तिची माहेरीच माहिती दिली गेली पाहिजे? म्हणजे असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर याच्याबद्दल आपण काय सांगाल?
0: याच्याबद्दल असं आहे की जनगणनाचा हेतू आहे की जेव्हा जनगणना होता त्या दिवशी ते कुठे असतात ते माहिती देणे आवश्यक आहे, आणि नॉर्मली ते कुठे थांबतात म्हणजे नॉर्मल रेसिडेन्सी कुठे असतो ते माहिती देणे आवश्यक आहे. एक वेळ लग्न होऊन तिकडे गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या पतीच्या सोबत थांबतात तिकडेच माहिती देणे अपेक्षित आहे. आणि याच्या व्यतिरिक्त छोटा छोटा प्रश्न असू शकतात, तो सर्व प्रश्नाच्या वरती सेन्ससच्या पोर्टल आहे तिकडे जाऊन चेक करू शकतात, आणि त्याचसोबत हेल्पलाईन आहे, टोल फ्री नंबर आहे 1855, त्याच्यावरती कोणताही नागरिक फोन करून त्यांच्या काही ग्रीव्हन्स आहे काय शंका आहे ते उपस्थित करून त्याच्यावर निवारण करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त आपला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक क्रमांकावर म्हणजे 02402331077 याच्यावरती पण ते फोन करून कोणताही शंका आहे कोणताही त्यांना प्रश्न असेल तर नक्की ते क्लॅरिटी घेऊ शकतात.
1: सर अजून एक शेवटचा प्रश्न मी विचारतो आपल्याला की जे लोक स्वतःच्या घरी नाहीयेत किंवा रोजगारानिमित्त बाहेर आहेत, कोणी शिक्षणानिमित्त बाहेर असतो किंवा कोणाचा फिरतीचाच जॉब असतो किंवा आपण जसं म्हणतो की ट्रक ड्रायव्हर्स आहेत की ते सतत प्रवासात असतात, तर अशा लोकांच्या जनगणनेबाबत काय खबरदारी घेण्यात येणार आहे?
0: याच्या बाबतीत ते नॉर्मली आता कुठे थांबतंय म्हणजे एखाद्या किराय घरामध्ये थांबत असेल तर तिकडून ते माहिती देऊ शकतात. आणि जनगणनाच्या वेळी आता जो होत आहे घरांच्या बाबतीत जनगणना आहे, तो त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती त्यांच्या बाबतीत माहिती देऊ शकतात. आणि पुढे जेव्हा होतील म्हणजे हा सारखा माइग्रेटरी असणारा इवन एखादा व्यक्ती त्यांचं घर नाहीये, त्यांना पण त्या दिवशी जेव्हा जनगणना होईल पूर्णपणे ते कव्हर होतील याच्या बाबतीत आम्ही एक विशेष काळजी घेणार आहोत. आणि यासारखा सुटलेल्या लोकांसाठी एक मॉपअप राऊंड म्हणून पण एक शेवटच्या वेळी 1 मार्च झाल्यानंतर 15 दिवस नंतर परत एक वेळ घेणार.
1: असा अजून एक वर्ग असतो की जो शासकीय वसतिगृह असतात किंवा आपले अनाथ मुलं असतात, तर असे जे घटक आहेत किंवा आपण आपण फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की कारागृहातले कैदी असतात, तर अशांच्या जनगणनेचं कसं असणार आहे प्रोव्हिजन?
0: त्यांच्यासाठी पण ज्या भौगोलिक क्षेत्रात ते असतो तो ते पण एक इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये नॉर्मली थांबणाऱ्या लोकांना पण येऊन आपला प्रगणक त्यांना काउंट करणार आहे.
1: सर आज जनगणनेसंदर्भात आपण सखोल अशी माहिती दिली. मी आमच्या श्रोत्यांच्या माहितीसाठी सांगतो की जर आपल्या काही शंका असतील आपण https://ac.census.gov.in किंवा www.census.gov.in या पोर्टलवर आपण आपल्या शंका विचारू शकतात, किंवा 1855 हा हेल्पलाईन नंबर आहे इथेही आपण शंका विचारू शकतात, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 02402331077 या क्रमांकावर सुद्धा आपण आपल्या अडचणी शंकांचं निरसन करू शकतात असं आवाहन मी करतो. जिल्हाधिकारी साहेब आज आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला सखोल अशी माहिती दिली जनगणनेसंदर्भात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
2: छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणना मोहीम कशी राबवली जाणार आहे

0: याविषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
1: लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मशाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ माँ के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूँ. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
2: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
3: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
3: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
3: 9637 35 49 85
0: FM 101.7 अर्थात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 11 वाजता ऐकूयात बातमीपत्र.
4: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. क्वाडचा मुख्य भर इंडो पॅसिफिक क्षेत्रावर असेल असं जयशंकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं. जागतिक स्तरावर पुरवठा साखळीची लवचिकता, संपर्क मार्गातले अडथळे, उत्पादन आणि संसाधनांचं केंद्रीकरण तसंच महत्वाच्या पायाभूत सुविधातील कमतरता यासारख्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील विशेष आव्हानांचा सामना करण्यासाठी सामरिक विश्वास वाढवणं, सागरी सुरक्षा सुनिश्चित करणं, आर्थिक पर्यायांना प्रोत्साहन देणं आणि अधिक सखोल सहकार्याची भावना विकसित करणं आवश्यक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. भारत सरकारनं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस पुरवठा आणि वितरण नियमन सुधारणा आदेश अधिसूचित केला आहे. याअंतर्गत पीएनजी गॅस जोडणी घेणाऱ्या घरगुती एलपीजी ग्राहकांना अतिरिक्त सवलत आणि सुविधा देण्यात येणार आहेत. या नवीन सुधारित तरतुदींनुसार पीएनजी जोडणी घेतल्यानंतर ग्राहकांना 30 दिवसांच्या आत एलपीजी जोडणी रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तसंच भविष्यात पीएनजी सुविधा नसलेल्या भागात स्थलांतरित झाल्यास ग्राहकांना त्यांची एलपीजी जोडणी पूर्ववत करण्यासाठी ट्रान्सफर व्हाउचर मिळवण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. हा निर्णय विशेषतः बदल्या होणारे कर्मचारी, स्थलांतरित कुटुंब, भाडेकरू आणि विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन मंडळ नियम आणि राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण नियम 2026 अधिसूचित केले आहेत. राष्ट्रीय क्रीडा मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या मान्यता प्रक्रियेवर आणि प्रशासनाच्या निकषांवर देखरेख ठेवणार आहे. तसंच राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण क्रीडाविषयक वादांचे जलद, स्वतंत्र आणि कमी खर्चात निवारण सुनिश्चित करणार आहे. बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1580 रुपये प्रतिक्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1000 ते 1200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती.

0: रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1300 ते 1350 रुपयांपर्यंत पोहोचला होता। त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत कांद्याला 1580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं। राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं। राज्यातल्या विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चेला उधाण आलं असून यामुळे प्रसिद्ध लातूर पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली। मात्र या संकटातून लातूर नक्कीच बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ते काल लातूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते। लातूरची शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची मेहनत ही राज्यासाठी आदर्श राहिली आहे। काही व्यक्तींमुळे संपूर्ण लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का बसू नये असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं। सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अधिक मासात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। सध्या सुरू असलेल्या अधिक मासात मंदिरात देशभरातून लाखो भाविक पंढरपूर इथं दर्शनाला येतात। व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य दर्शन रांगेतील भाविकांना विलंब होतो, त्यामुळे हे दर्शन बंद करण्यात आलं आहे। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आत जाहीर केले। विद्यार्थ्यांनी आपले निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावेत असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवा पूर्ववत सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी यांनी दिली। नागरिकांना आणि गरोदर मातांना पूर्वीप्रमाणेच सर्व आवश्यक तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता।
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 11:05 आणि 14 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: गाता रहे मेरा दिल।
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सुप्रिया देशपांडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात करूयात या छानशा गीतानं।

बेमिसाल या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार राहुल देव बर्मन. श्रोते हो, आपली भारतीय संस्कृती 14 विद्या आणि 64 कलांचं माहेरघर आहे असं आपण म्हणतो. मग कला म्हणजे तरी काय हो? कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कला म्हणजे मानवी अनुभूतीची सौंदर्यात्मक अभिव्यक्ती. जगप्रसिद्ध कलावंत पिकासोनं रंग रूप नसलेल्या घटकातूनच आपली कला सादर केली. एखाद्या वस्तूला, घटकाला त्याच्या मूळ रूपाला बदलवून सुंदर, आकर्षक बनवण्याचं कसब कलाकारांच्या हाती असतं. म्हणूनच कला आपल्याला आनंदानं जगायला शिकवते.

कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेलं दामिनी या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार नदीम श्रवण. श्रोते हो, कलेचे अनेक प्रकार आहेत. पूर्वीपासूनच माणूस संगीत, साहित्य, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, नृत्यकला, नाट्यकला, लोककला, व्यवसाय कला, संरक्षण कला, युद्धकला अशा विविध कलांमध्ये निपुण आहे. म्हणूनच अनेकांनी आपल्या आवडत्या कलेला आपलंसं करून घेतलंय आणि आपली प्रगती साधलीय. त्यातूनच जीवनाची विविधता अनुभवलीय. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या कलेचं अप्रूप वाटतं, अभिमान वाटतो.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, पंडित नरेंद्र शर्मा यांचं प्रेमरोग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँड 101.7 MHz वर आणि मी आहे तुमच्यासोबत सुप्रिया देशपांडे.

आशा भोसले आणि अभिजित यांनी गायलेलं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, दररोजच्या आपल्या कंटाळवाण्या रहाट गाडग्यातून हवा हवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे आपल्या अंगी असलेली, आपण जोपासत असलेली कला. या कलेशी एकरूप झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच निराश हताश होत नाही, कारण प्रत्येक वेळी तिला नाविन्याची आस असते. कला दुःखावर सुद्धा मात करते, त्यामुळं जीवन अधिकाधिक सुसह्य होत जातं. याविषयी एका कवीनं म्हटलंय, या दुःखाच्या बाता गाण्यात गाता जातील विरुनी, या दुःखाचं काय जागोजागी याचेच पाय, जखमावरती थोडीशी फुंकर आणि कलेची साथ कलेचा हात.

0: मोहब्बते या चित्रपटातलं उद्धव, मनोहर शेट्टी, ईशान, श्वेता सोनाली यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार जतीन ललित.
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0: श्रोतेहो, कला ही माणसाला, समाजाला सुसंस्कृत, संवेदनशील बनवते. माणूस जन्माला येतानाच कुठली ना कुठली कला सोबत घेऊन येतोच, आणि कलेसोबत राहून छंदातून एखाद्या वेगळ्या प्रकारची कला निर्माण होते. श्रोतेहो, आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात तर कलेला धरूनच शालेय शिक्षण दिलं जाते, त्यामुळं प्रत्येकाला आपल्या आवडीचं कलाक्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य देखील मिळालंय.

मिशन कश्मीर या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार शंकर एहसान लॉय. श्रोतो, आपल्यातली कला आपल्या दुःखावर फुंकर घालून जीवन आनंदी करते. ही कला आपल्याला खूप काही देतेच, शिवाय या कलेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. श्रोतेहो, खरं तर माणूस आयुष्यभर विद्यार्थी अवस्थेतच असतो. म्हणूनच आपल्या वयाचा विचार न करता आपल्याला जे येतं अथवा आपण जे काही चांगलं कलात्मक काम करू शकतो त्यासाठी तनामनानं तयार असावं. कृतिशील राहण्यानं आपलं शारीरिक मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं, जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं आहात. श्रोते हो, कवी बाभ बोरकर आपल्या एका कवितेत म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणे ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती.

कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं खूबसूरत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेओ, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.7 अर्थात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि

0: हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
1: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाणाच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
0: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
1: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
0: ठीक आहे ठीक आहे. लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
1: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीये?
0: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
1: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
0: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
1: अरे अरे अरे, असं काय करतोयस? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
0: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
1: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
0: ओके ओके. आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
1: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
0: आणि ते काय ते चमच्याने घालतात?
1: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
0: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू? बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
1: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
0: अग आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
1: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
0: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
1: म्हणजे रे?
0: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
1: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
0: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
1: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
0: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
1: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
0: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षा

0: स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
1: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरंय बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
0: काय,
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: काही शर्वरी आणि सिगरेट छे कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा एक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.

0: ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याच व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
0: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी. पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं. सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी.
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
0: बर.
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही.
2: वा वा.
1: कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ बघ.
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
1: नो नो. अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
1: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा,
0: आपल्याला पटत बुवा.
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं. आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा, जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
1: उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. रोजच जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
1: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
1: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस?
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
1: हो बरोबर, पण मग?
2: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
1: अच्छा.
2: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
2: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
1: हो ना. जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन तुझ वी

0: किती बोलक्या ओळी येत रे.
1: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
0: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
2: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्यसेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
1: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
2: दादा, तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
1: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
2: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगतेय.
1: काय
2: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
0: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
1: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
0: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
2: करेक्ट, माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
0: वा,
1: थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
0: संबंध वर जाऊ दे रे, तिला ऐकून आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
2: दादा, मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
0: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
1: पण
0: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
2: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का थोडं?
0: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
1: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
0: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणारेस रोहित?
1: म्हणजे आता तू सांगत असशील तर
0: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
2: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा, आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
1: हे बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला गेला.
2: दादा, मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा,
0: ना उमेद? वा वा शर्वरी, क्या बात है, मुलगी शिकली, प्रगती झाली.
1: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा, आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
2: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
0: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित, मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलट वेल म्हणू.
1: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीप जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
2: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
0: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
1: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
2: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो, चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
0: फार विनोदी मुलगी आहे. भावासारखीच आपल्या पात्रटपणा करत असते.
2: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ,
1: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
0: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर जेवण ढेकार द्या.
1: सुखदा सुखदा प्लीज. नाही, काय तुझी अधोगती?
0: अरे
1: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
0: मजा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते.

0: बघ हे घे सरप्राईज.
1: वा वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा बघाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
0: हो हो,
1: थँक्यू थँक्यू. अशी बायको पाहिजे.
0: चला करा आता सुरुवात जेवायला.
1: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
2: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
0: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
1: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
2: खुदुक खुदुक.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.

0: कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
1: बरं,
0: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
1: बरं,
0: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले. ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवं, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
1: बरं,
0: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी
1: समजून,
0: बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
1: बरं,
0: तिथे छान आम्हाला जागा मिळाली. तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
1: बरं,
0: तिथे आमची छान चालू होती जागा. पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
0: हो हो,
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून ते इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण BED केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हां, आणि आता आम्ही तिघी म्हणूनच, आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं,
0: हां, ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात.
1: अच्छा,
0: म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळेजण. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते. जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं,
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जे अगदी 3.5 वर्षाचे. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं,
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या बॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं,
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आत्ता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं,
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं,
0: हां, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत, तेवढा डिफरन्स असतो. तसं
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो,
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं.

0: आहेत आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं,
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरवणून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या मनाने. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे, आहेत पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम होतो वेगळा. आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगत आहे, पण तो एक पॉईंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिलंय ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ॲडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आत्ता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला.
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो, काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात चोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची, ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की

0: त्यांनी बोटवर करायचं. त्याच्यातून आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे, आणि आवाज आला पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघ त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवलमध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू ह्याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते, मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो, आधी फळ्यावर सगळं. आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाही आहे. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही, त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांटने असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे, त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की वाटत असतं हे असावं,
0: वाटत असतं. पण आता आता कसं आहे ना, आमच्याकडे मूल आलेलं आहे तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याचं होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल कदाचित,
0: त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगने शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्या सांगितलं अरे अ बोलतो तो अ कसा बोलणार, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्याकडे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं.

0: की अरे हा, आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना तेव्हा खूप त्यांचे चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा ते, अरे हा म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला, हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतो की पालकांना आवाज येतात, ही पण काय होतो ना ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात मग नाहीच पालकांना समजलं, तर पालक आम्हाला येऊन विचारतात ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता, मग आम्ही त्यांना सांगतो अहो आता काही असतं ना मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी हे आम्हाला माहीत असतं, मग आम्ही सांगतो अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता, त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना खुण्यांना सांगतो ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे, मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार,
1: त्याच्यामुळे संवाद साधणं सोपं होईल.
0: हां, त्याच्यामुळे तुम्ही बसा कसा आम्ही शिकवतो काय वापरतो हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही, मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात मग ते बरं वाटत नाही बघायला, तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो जिथे नॉर्मल मुलं असतात नॉर्मल लोक असतात, म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, स्वतः त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात, उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नकोत, आम्ही तिथे उभं राहतो सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत हे असं का करतात हे शाळेत जातात का, त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात, म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो, आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो, आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत, इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो, म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे, म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो, आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो, मूल आपलं बोलत नाही त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत, नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये, मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते, असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात, मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही, मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो तो एक काढा प्यायला जातो मूल बोलायला लागेल, त्याच्यात पण काही दिवस जातात, असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात, मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतं की नाही अशा शाळा पण असतात, त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात, बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती, मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे ह्यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात, मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत किती मजा करतायत किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये, पण त्याच्यानंतर ना आम्हाला

0: 100% सपोर्ट मिळतो
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे.
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलत
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू.
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतो ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची. त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं, बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही, आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्स मध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तो पटापट पटापट बोर्ड चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार. मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. हा, त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं. त्या तिथे त्या मुलाची 2 चित्रं सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं, आम्ही अजूनही कुठे आलो ना त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं. आज एवढी वर्ष झालेले तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करतात?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी असं, म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले, हा मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट्स हे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं,
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंगवरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतो, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंगमध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चरमधले हिरो वगैरे त्यांना आवडतात तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान,
1: त्यांना
0: कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांचे त्या पण खुणा ठरलेले असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र.

0: दाखवतो किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना म्हणलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या. ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला. त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, तीन सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केले, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही. कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याचे या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाहीत, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहत आहेत, मावशी काका काकूंकडे राहत आहेत, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत? तर
0: हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली. मुलं ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी ह्या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं. पण त्या मावशीने सोडलं नाही, नाही मी ह्या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात, त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या येणी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्याच वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला.
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत.
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही

0: हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मारवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो.
3: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1:00 सुरुवातीला ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र. त्यानंतर 1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
4: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं प्रतिपादन नितीन नवीन यांनी केलं आहे. क्वाड देशांचा समूह म्हणजे समृद्धी आणि विकासासाठी प्रयत्न करणारे खुले समाज असून लोकशाही देशांच्या नात्यानं त्यांनी दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत सध्याच्या जागतिक स्थितीबाबत क्वाड देशांशी द्विपक्षीय चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदी आणि प्रशांत महासागर या सागरी क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत सहमती झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. या बैठकीत भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भाग घेतला. देशात पेट्रोल डिझेल पाठोपाठ CNG दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली. आजपासून ही वाढ लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे ही वाढ करण्यात आली आहे. गेल्या 11 दिवसात CNG दरात झालेली ही 4थी वाढ आहे. सौदी अरेबियाच्या वार्षिक हज यात्रेत आज अराफातचा दिवस आहे. हा या यात्रेतला सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवसासाठी जगभरातून 15 लाखाहून जास्त मुस्लिम भाविक मिनाहून अराफातला पोहोचले. यावर्षी या यात्रेसाठी जाणाऱ्या 2.25 लाखांहून अधिक भारतीयांसाठी व्यापक सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती सौदी अरेबियात उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शासकीय सेवा सुलभ वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात येत आहे. या अंतर्गत शासकीय सेवा आणि योजनांमधले अनावश्यक टप्पे कागदपत्र आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व विभागांनी आपल्या सेवांचं पुनरावलोकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आतापर्यंत 1,222 सेवांचं पुनरावलोकन करून लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या 723 सेवा तयार केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यात

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.

0: यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चेला उधाण आलं असून यामुळे प्रसिद्ध लातूर पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र या संकटातून लातूर नक्कीच बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते काल लातूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आत जाहीर केले. विद्यार्थ्यांनी आपले निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावेत असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत

0: तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
2: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
4: चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सोंगाड्या या चित्रपटातल्या जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला। पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे। चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला। आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला। आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलिना

स्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये CNG गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे CNG गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर DCGA अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DCGA दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ IPL 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं

0: आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44 सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1 सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800-123-2211, 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य

0: संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास मनाई असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
5: हेलो डॉक्टर, श्रोते हो गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
6: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
6: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट atmamalikonline.com.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. ऋतूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी चित्रपट फूल और काटे. याच आवाजात ऐकूया सुधाकर शर्मा यांचं गीत. संगीत दिलं आहे हिमेश रेशमिया यांनी चित्रपट प्यार किया तो डरना क्या.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

श्रोतेहो आपण ऐकत होतात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं होतं नदीम शेवन यांनी. चित्रपट परदेश. श्रोतेहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM बँड 101.7 MHz वर.

0: श्रोते हो, आताच आपण अलका याज्ञिक आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं दिलीप सेन, समीर सेन यांनी. चित्रपट रघुवीर या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.7 MHz वर आकाशवाणी से
1: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचं पथक सलग 12 दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावी आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या TCS कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये CNG गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे CNG गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ IPL 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सखी सहेली।
1: कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

श्रोते हो FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजतायत. युवाणी हा युवकांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

संध्याकाळचे 5:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी. विषय आहे आजचा, सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र, मुंबई.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअरबद्दल चिंता असते, काहींना स्टडीजबद्दल, तर काहींना रिलेशनशिप्सबद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याचवेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टन्टीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ॲक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअरबद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या यूथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे, इमोशनली मॅच्युअर राहायचं आहे आणि फिजिकली फिट राहायचं आहे, आणि याचसोबत सोशल मीडियावर ॲक्टिव्हही राहायचं आहे. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिपबद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिपबद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या ॲम्बिशन्स ॲडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ॲक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं, तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात, तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशनबद्दल विचार करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाही आहे म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण

चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंट्सची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ आहे, प्रयोग करण्याची वेळ आहे, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थबद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाही आहे. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी ऍक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात, कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर

कोणाला टीचिंग तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्त्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप पर्मनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ, काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाही आहे. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाही आहे. आणि प्रत्येक अचीवमेंट टाईमलाईनसारखी असण्याचीही गरज नाही आहे. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाही आहे, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते, काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही, पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात, कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते. त्यात ट्विस्ट्स आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीवमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा, कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोत्र मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी.
2: श्रोते हो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान 6:10 आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभागाची संयुक्त कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा. देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी आणि मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल, असं अमित शाह यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात आज महत्त्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्त्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा

विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव मागणीचाही पुरवठा केला जात असल्यामुळे टंचाई सदृश स्थिती निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. याचवेळी व्यावसायिक पेट्रोल डिझेलचा खप मात्र कमी होताना दिसत असल्यामुळे वाढीव मागणी असलेल्या भागातलं पेट्रोल आणि डिझेल व्यावसायिक ठिकाणी वळवलं जात आहे का याच्या पडताळणीचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करू देणार

0: डिझेल व्यावसायिक ठिकाणी वळवलं जात आहे का याच्या पडताळणीचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करू देणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. सावंतवाडी रेल्वेस्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव देण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार या नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याला तसंच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यालाही आज मान्यता देण्यात आली. डोंबिवलीतल्या सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षानं लोकशाहीचा लिलाव मांडल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातले काँग्रेसचे 23 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून या सर्वांना व्हीप जारी करून अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीनं सुरू करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवरून आज नागपूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सायकल मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सायनच्या महानगरपालिका रुग्णालयात टीबी मुक्त भारत अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. मुंबईला टीबी मुक्त करण्यात आपण यशस्वी झालो तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल असं राज्यपालांनी नमूद केलं. या कार्यक्रमात राज्यपालांनी 30 क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. राज्यपालांच्या या निर्णयाबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना निक्षय मित्र प्रमाणपत्र प्रदान केलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रत्येक आगाराला आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचं नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारनं या मंदिरांच्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. बीड शहरातही या प्रस्तावित कायद्याविरोधात सकल वारकरी समाज आणि मंदिर संरक्षण समितीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. यात हा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरातील भाविकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक सुविधांच्या दुमजली बांधकामाला राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. काल याबाबतचं अधिकृत मंजुरीपत्र जारी करण्यात आलं. या विकास कामांमध्ये व्यापारी संकुल, दर्शनबारी, पादचारी पूल, प्रतीक्षा कक्ष, भक्तनिवास, सभामंडप आदी कामांचा समावेश आहे. नांदेडचं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुण्याचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. यानुसार भांडारकर संशोधन केंद्राच्या भारत विद्या या विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या मंचासाठी मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान कार्य करणार आहे. प्राचीन भारतातल्या विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम

नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात उगम ग्राम विकास संस्थेत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. कयाधू नदी काठावरच्या जैवसंपदेचं संवर्धन गरजेचं असल्याचंही पाईकराव यांनी सांगितलं. औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2026 कार्यक्रम घोषित झाला असून दोन्ही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी सी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या काही शेतकऱ्यांचे अर्ज कागदपत्रातील किरकोळ त्रुटींमुळे विमा कंपनीमार्फत अपात्र ठरवण्यात आले होते. असे 4102 अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी प्राप्त झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता तात्काळ करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मोसमी पावसाचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 43 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर इथं 41.2 तर धाराशिव इथं 39.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभागाची संयुक्त कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा. देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार. श्रोतेहो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात. आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात. तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती. भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक

0: स्वागत
1: आणि नमस्कार.
2: धन्यवाद.
1: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल, आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा.
2: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे. त्या खेड्याचं नाव होतं हिवरी. हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं. त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड, त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे. तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुक्त्यार पत्र घेऊन ते नागपूर पर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं. त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको. आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि ते हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राइस मध्ये त्यांनी शेती घेतली. मग आम्ही पुसतला शिफ्ट झालो. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
2: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसतला झालं.
1: पुसतला झालं
2: आणि त्याच्यानंतर मग
1: कॉलेजचं
2: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं.
1: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
2: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या.
1: अच्छा.
2: आम्ही एक नंबर 8 जण होतो.
1: 8 जण. आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
2: मी 3रा नंबरचा.
1: 3रा नंबर. हा कोणता काळ असेल?
2: हा 1945 ते 1951.
1: अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे?
2: माझी शाळेच्या रेकॉर्डवर म्हणे 1/1/1932.
1: म्हणजे आज तुमचं वय किती?
2: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने. 95 चालू आहे.
1: बाबा बा, फारच छान आहे. त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी कणखर आहात
2: याचं मलाही आश्चर्यच वाटतं.
1: हो.
2: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहेत.
1: अच्छा.
2: मी कधीही 9च्या नंतर जागलो नाही.
1: रात्री 9च्या नंतर
2: कधीच जागलो नाही.
1: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती.
2: पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक की मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं.
1: अच्छा.
2: म्हणून मी जवळ सीपीएन बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो.
1: अच्छा. म्हणजे महाल नागपूर?
2: महालमध्ये. मी महालमध्येच राहत होतो.
1: अच्छा.
2: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गंमत त्यावेळेस घडली ती सांगू का?
1: हो बिलकुल सांगा ना आमच्या श्रोत्यांना.
2: काय झालं?
1: नक्कीच आवडेल.
2: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे खॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं, ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही, चांगलं काम करत होते ते. तसं ते एक चक्कर मारतात आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहे.
1: अच्छा.
2: मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्यावर छडी होती, त्या छडीने त्या लोकांना, त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की ह्या 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले, हो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाही आहे. मी म्हटलं कोणचं काम? तर म्हणे गणवेश घेऊन नाही आले त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का, तुम्ही काय शिक्षा केली? तर म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हटलं सॉरी सर, तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या, काय बोलतो? म्हणे मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय, तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा, मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं? अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. कारण त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदलला. काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी पराशियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बीए करा आणि बीएड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता.

0: अच्छा
1: आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
0: अच्छा बरं, मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता
1: हो,
0: आणि मग तुम्ही पुन्हा काय बीए केलं वाटतं?
1: हो मी
0: बीएड केलं.
1: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्रायव्हेट बसता येत होतं, नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला. मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बीए पास झालो.
0: अच्छा, नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
1: हो.
0: मग ते कसं काय तुमचं कसं काय झालं ते?
1: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूलला 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
0: अच्छा.
1: तर डीजीटी मध्ये फायदा असा होता जिथे प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
0: अच्छा.
1: त्याप्रमाणे मग एसएसची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती, मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
0: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन, कारण आमच्या श्रोत्यांना हे अब्रिव्हिएशन्स माहित नसतात.
1: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळं पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
0: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
1: कोणतीच बँक सरकारी नाही.
0: सरकारी नाही.
1: इव्हन स्टेट बँक ही सरकारी नाही.
0: सरकारी नाही. अच्छा बरं, मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
1: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
0: अच्छा, म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
1: हो, सुरू.
0: डीजीपीटी सरकारी नोकरी कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
1: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
0: अच्छा, मूर्तिजापूर जिल्हा अमरावती. काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
1: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होत, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
0: अच्छा.
1: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
0: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे
1: स्पिनिंग वगैरे.
0: स्पिनिंग वगैरे. अच्छा अच्छा.
1: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर, त्याच्यामुळं मूर्तिजापूरची सोयरी काली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
0: म्हणजे वडिलांनी जे शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून, तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं?
1: फायनल वर्ड त्यांचाच
0: असायचा. फारच छान. आणि मग तुमचं जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं? कुठे होतं?
1: नाही, नागपूरला.
0: नागपूरलाच होतं. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेसच म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
1: जी लग्नाच्या वेळेस ती इंटर पास झाली होती.
0: अच्छा.
1: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
0: भाड्याने. अच्छा.
1: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बीए करण्याकरता. तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाणं येणं असल्यामुळं ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
0: अच्छा, बीएड पण केलं.
1: हो.
0: फारच छान.
1: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बीएड केलं होतं.
0: अच्छा. कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
1: काहीतरी
0: काहीतरी
1: सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
0: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमची तुमच्या घरच्यांना पण शिकवलं की फार मोलाची बाब आहे.
1: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं?
0: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्याही चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतनं कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडंसं म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून, तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
1: बरं.

0: मामा.
1: वा वा वा फारच छान. बोले काका तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताचे बोल सुद्धा पाठेल. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

0: श्रोते हो, आपण भोरे साहेबांच्या आवडीचं गीत ऐकलं, आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब, पुढे आपण जाऊया. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटी मध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील. जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: माझी एक अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा.
1: मी 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपलं रिटायरमेंट कोणत्या सालचा आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात, म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस 58
0: होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026.
1: हो,
0: म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून

0: असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन, नोकरीत काही इतकं पैसा मिळणार नाही.
1: बरोबर.
0: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
1: बरोबर.
0: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं, पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं, ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही. आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो, प्रिव्हियसला.
1: प्रिव्हियस, ओके.
0: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायची आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाडुडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल.
1: अच्छा.
0: तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हटलं तुम्ही माझी चोरी पकडली, आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता, पण तो अनफॉर्च्युनेटली नापास झाला. त्याच्या माझं फायनलला प्रॉक्झी लावायला कोणीच नव्हतं, म्हणून मला बसताही नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं.
1: अच्छा.
0: म्हणून मी फॉर्म भरला, परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून, पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. बसू देत तर मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का, तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. मी नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
1: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर LLB कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
0: कम्प्लीट केलं.
1: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
0: तो माझा आवडीचा धंदा,
1: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा
0: सॉल्व्ह केल्या? कॅटच्या केसेस घेतल्या, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात, आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
1: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
0: ऑल इंडिया रेडिओचे. म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे केस असले तर ती माझ्याचकडे यायची कॅटची केस.
1: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून तुमच्याकडे आले. पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
0: क्रिमिनल केसेसही
1: केल्या. आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या वकील पेशामध्ये राहिलात?
0: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मरमर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडस ऐकायला कमी यायला लागलं, आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
1: होईल, बरोबर.
0: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
1: म्हणजे एकंदर तुमच्या असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या, मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो, किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताच जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले, आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात, ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटत तुम्हाला.
0: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून मी आनंदाने केलं. ते
1: फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो, तुमच्या आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
0: छंद
1: म्हणजे होते पण
0: मला कविता करणं आवडतं.
1: अच्छा.
0: आणि इतिहास आवडतो.
1: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे.
0: हो,
1: म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायची?
0: सरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
1: अच्छा. नाही, बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो काळ असतो,
0: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय करायचं, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
1: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
0: बरं,
1: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
0: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा.

0: म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
1: अच्छा.
0: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
1: म्हणजे पण तांब्याचं वापरलं पाहिजे.
0: तांब्याचंच पाणी
1: वापरलं पाहिजे. अच्छा.
0: कारण तांबं हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं काळं किसमिस,
1: काळं किसमिस
0: ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुसकरून प्यायचं खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी अंशापोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
1: बरोबर.
0: मग तुम्ही 8 वाजता एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
1: अच्छा.
0: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
1: म्हणजे तुमचं वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे.
0: आणि
1: त्यामागचा एक अनुभव आहे.
0: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
1: फारच छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात
0: आणि
1: आरोग्याचं सार सुद्धा.
0: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे,
1: चवदार बरोबर,
0: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 1 कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची.
1: अच्छा.
0: आणि ते हळदीचं दूध प्यायचं
1: रात्री झोपास.
0: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही.
1: अच्छा.
0: हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
1: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहीत आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.

0: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झाले

0: आपल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: महसूल मंडळात।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं

0: संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
5: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण.

0: माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
1: काहो दानबाराव.
2: हा काय बाई.
1: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत.

0: ती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
1: अहो अहो बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहे तुय? तिकडं कामाला गेली तर किमान त्यासनी दोन वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
0: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
1: असं होय?
2: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधीकधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केला आहे? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाइल म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचं असेल तर काय म्हणतील? 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: अगं, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्याकडे तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळे डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलो, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या

0: लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
1: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं, तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. हो, आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केल्या जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिश मध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो AI असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा AI रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
0: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न, पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर त्यांनी नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
1: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम ह्याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो, आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा मी बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, OTP वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनला जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
0: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाइल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
1: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. ते APK फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइड ची पॅकेज फाइल्स असतात. हा APK फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला

0: घेण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो, आपल्याला पैसे देण्यासाठी नाही, पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते. म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना, फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाईल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसतंय का सर?
0: बघा, आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED ची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहीत असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. मग तुम्ही ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ती व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की ही सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल? हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की AI युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत शेतशिवार हा शेतीविषयक कार्यक्रम. तत्पूर्वी
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
1: राधे, अगं राधे, आहेस ना घरात?
4: अगं भय शेवंता, अगो माय, लय दिवसांनी दिसली ग.
1: कधी आली म्हणलं राधे?
4: आता बघ, मी आज सकाळीच आले, तुला बरी खबर लागली ग मी आलेली.
1: अगं कसं आहे राधे, आता आपण जीवलग मैत्रिणी म्हणल्यावर तू कधी येली, कधी चालली ह्याची मला जरा माहिती बिठी व्हावं लागेल का? नाही, आता सकाळीच मी तुझ्याकडे येणार होते, पण म्हणलं चला जाऊ द्या, तू बी कामात असशील आता इतक्या दिवसानंतर आल्यामुळे, म्हणून म्हणलं चला संध्याकाळी तुझ्याकडे जाता पी येते, छान अशा गप्पा बी तुझ्या संग मारते.
4: बरं बरं बरं, आता आली आहे ना, ये की आतमध्ये, आता बाहेर गप्पा मारतेस का काय?
1: तूच ये बाहेर, मस्त थंडगार झाडाखाली बसू आणि छान असेल गप्पा मारू पाय.
4: बरं बरं, थांब, माझ्या हातातलं काम आटोपलंच आहे. हा चल, येते येते, हात पुसते. हा
1: बरं राधे, आता माहेरावून आली, लई फ्रेश दिसायला लागली म्हणलं.
4: अगं शेवंता होय की ग, आता कसं आहे माहेरचं सुख पोले की बाईला चांगलंच लाभते पाय. आता 15 दिवसामध्ये कसं एक

0: वर्षातून जे लग्न होते ती बी आठवून घेतली. समजा नातेवाईकांची भेट झाली, आपुलकीची माणसं भेटली मला, त्यामुळे कसं मन प्रसन्न बी झालं, सुख दुःखाच्या गोष्टी बोलून माणूस आपलं मन बी मोकळं करते.
1: खरंच खरंच राधे, आणि कसं माहेराची ऊब ही वेगळीच असते, आणि इथे आल्यावर पुन्हा आपल्याला चैतन्यानं अजून पुढचे जे काही दिवस आहेत ते आपण चांगल्या प्रकारे मस्त असे घालत असतो. पण एकंदरीत राधे, आता बघ 10वी 12वीचे निकाल भी हाती आलेले आहेत, नाही का? आणि आता आपले लेकर बाळ शहरामध्ये शिकायला जाणार आहे.
0: बरोबर आहे.
1: पण कसं आहे, आता वेगवेगळे प्रकरण आपल्या कानावर यायला लागले, म्हणून कसं लई चिंता वाढायला लागली.
0: गो भय भय, म्हणजे कसं आहे, लेकरांना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं तर तिथं काय घडल, तिथं नवीन नवीन लोक कसे भेटतील काय नाही, हे समजा चिंता लागते पाय.
1: खरंच आहे. आणि आता कसं आहे, आजच्या या काळामध्ये मुलगा असो का मुलगी असो, प्रत्येकानं सतर्क राहणं लई गरजेचं झालेलं आहे. म्हणजे कुठला अनुचित प्रकार कधी आपल्या अंगाशी येईल त्याचं काही नेमच नाही पाहिजे.
0: आणि कोणत्या गोष्टीची भुरळ पडून माणूस कोणतं पाऊल उचलल की नाही हे बी नाही सांगता येत बया. शेवंता कानावर काही गोष्टी आली ना बाई, काय करू काय नाही हे सुचणं बघा.
1: खरंच आहे राधे, त्याच्यामुळे कसं लेकरा बाळांना अदुगरच शहाणं करून आपल्याला शहराकडे पाठवावं लागणार आहे, बरं का राधे? नाही का?
0: होय ग होय. आणि ह्या समजा पोरांना हे बी आपण सांगायला पाहिजे की आपण शिकण्यासाठी बाहेर आलेलो आहोत आणि आपल्याला स्वतः त्या पायावर उभं राहायचं आहे, तर त्याच्यामुळे आपण म्हणजे इतर गोष्टीकडे लक्ष न देता आपला जो उद्देश आहे तो उद्देश आपण साध्य करायला पाहिजे पाय.
1: खरंच खरंच, म्हणजे मायबाप इकडे इतकं कष्टानं एक एक रुपया जमून आपण आपल्या लेकरा बाळांचं उज्ज्वल भविष्यासाठी आपण शहरामध्ये पाठवतो,
0: बरोबर,
1: आणि तिकडे पोरांनी चांगला असा विश्वास ठेवून चांगलं असं ध्येय गाठण्यासाठी जे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ते याच वयामध्ये त्यांना करायचे आहे, नाही का?
0: परिस्थितीची जाणीव की नाही आपल्या लेकरांना करून द्यायला पाहिजे पाय.
1: खरंच आहे. आता प्रत्येक आई वडीलच आपल्या मुलांना करून देतात, पण मुलांनी देखील ती जाणीव जर ठेवली ना तर मला वाटते कुठेही त्यांचं वाकडं पाऊल त्यांचं पडणार नाही, कोणत्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. कारण आजकाल बरेचसे लोक भूलथापांना बळी पडून देखील काही काही घटना ह्या त्यांच्यासोबत घडतात.
0: बरोबर.
1: पण मला वाटते राधे, जी ही घटना त्यांच्यासोबत नकळत घडली असेल ना, तर प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी आपल्या पालकांना सांगायला पाहिजे,
0: कुठलीही
1: गोष्ट लपून नाही ठेवायला पाहिजे.
0: म्हणजे तिथं काय घडत आहे काय नाही वेळोवेळी त्याची माहिती दिली ना तर पालकांनाही लक्षात येते की तिथं काय घडतंय, आपलं लेकरू कोणत्या कंडिशन मध्ये आहे काय आहे ते समजा गोष्टी कळतात पाय.
1: बरोबर आहे. आणि जे काही पाऊल उचलायचं मग प्रत्येकाला विश्वासात घेऊन बी उचलता येते, नाही ते एक चूक लपवण्यासाठी लेकरं काय करतात,
0: हजार खोटं बोलतात पाय.
1: हा, मग हीच चूक त्यांच्या हातनं घडायला नाही पाहिजे हे आपण वारंवार आपल्या प्रत्येक मुला मुलींना सांगायला पाहिजे.
0: बरोबर. शेवंता हे बघ, आता गप्पा मारता मारता आपल्याला पाराकडे जाण्याची वेळ झालेली आहे.
1: अगं म्हणजे मला तर ध्यानच राहिले नाही, अगं किती दिवसापासून लई गप्पा मारायच्या आहेत बघ, पण आता जसा जसा वेळ आपल्याला मिळेल ना त्या पद्धतीने आपण गप्पा मारू म्हणलं.
0: होय होय. चल मी काय करते, कोकमचं सरबत करते, आपण सरबत घेऊ मग पाराकडे जाऊ
1: असं म्हणते. बरं बरं.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: आज बघ पारावर समद्या मंडळीची हजेरी झालेली आहे आणि आज राधा वहिनी आणि शेवंता वहिनी दोघींची हजेरी पारावर झाल्यामुळे मंडळी लई खुश झाली. म्हणलं
1: अगले दिसानी आता मी बी आलेली आहे ना पारावर, त्याच्यामुळे मंडळी म्हणाली या दोघी संगतीला दिसायला आज काही विशेष आपल्याला ऐकायला भेटणार.
0: नक्कीच नक्कीच मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये बघा आपल्याला म्हणजे पावसाळ्या लागायच्या अगोदर बघा मंडळी आपल्याला मृदा आणि जलसंधारणाचे जे उपचार आहेत का नाही त्यांची देखभाल आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे की जेणेकरून पुढे पावसाळ्यामध्ये पावसाचं पडलेलं पाणी आहे ते आपल्याला कशा पद्धतीने आपल्या जमिनीत मुरलं पाहिजे याच्यासाठी अगोदरच आपल्याला कामाला लागायचंय बरं का.
1: बरोबर, आतापासूनच तयारी करावं लागते.
0: माझ्याकडे साहेबांना कागद पाठवलेला आहे त्याच्यामधली माहिती आता सांगते बघ मंडळी.
1: बरोबर.
0: तर बघा मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पावसाळ्यापूर्वी मृदा आणि जलसंधारणाची कोणती कामे आपल्याला करायची आहेत याविषयीची माहिती आता जाणून घेऊयात.

0: तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रातली शेतीची रचना जर आपण पाहिली तर सुमारे 80% क्षेत्र हे आपल्या पावसावर अवलंबून असते.
1: बरं.
0: त्याच्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं आपल्याला शाश्वत व्यवस्थापन करणं ही केवळ गरजच नसून शेतीच्या अस्तित्वाची हमी आहे बघ.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे राज्यात आपल्या जलयुक्त शिवार 2 सारख्या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर मृदा आणि जलसंधारणाच्या विविध संरचना ह्या उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र या संरचना तयार करणं हेच अंतिम ध्येय नसून त्याची कार्यक्षमताही दीर्घ काळ टिकून ठेवणं हे देखील खरं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे.
1: बरं.
0: आणि यासाठी मग पावसाळा सुरू होण्यापूर्वी जे काही योग्य तांत्रिक पद्धतीने त्याची निगा असेल, तपासणी असेल, दुरुस्ती असेल, ही कामं करून घेणं उपयुक्त आहे बघ. कारण शेतीतील मृदा आणि जलसंधारण उपाययोजनांची देखभाल ही देखील शेतकऱ्यांच्या पुढील हंगामातील उत्पादन, जमिनीची सुपीकता आणि पाण्याची उपलब्धता याच्याशी थेट जोडल्या देखील गेलेली आहे. त्याच्यामुळे हे कामं वेळेत पूर्ण होणं लई महत्वाचं काम आहे. मग याच्यामध्ये आता गाळ उपसा हा आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे?
1: तर मंडळी, आता गाळ उपसा कसा करायचा, म्हणजे कसं, साठलेला जो गाळ असतो जलसंधारणाच्या संरचनेची साठवण क्षमता कमी करतो, त्यामुळे हा गाळ काढणं लई आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही? आता या मागचा तांत्रिक निकष काय आहे? तर मंडळी, गाळ उपसा करताना संरचनेची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवणे हे अत्यंत आवश्यक आहे. तसंच नाल्याची किंवा साठवण क्षेत्राची खोलीकरण करताना मूळ तळापासून साधारणतः 3 मीटर पर्यंत आणि कठीण भूस्तर लागेपर्यंत उत्खनन करणे हे अत्यंत आवश्यक असते. यापेक्षा अधिक खोलीकरण करणे टाळावे, कारण त्यामुळे संरचनेची स्थिरता धोक्यात येऊ शकते. तसंच बांधाच्या संरचनात्मक मजबूतीसाठी आपण बांधापासून किमान 5 मीटर अंतरावर वर्म ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे बांधाच्या पाण्याला धक्का बसणार नाही आणि दीर्घकालीन ते पाणी टिकून राहील. आता त्याचप्रमाणे आता उतार. तर मंडळी, आता गाळ काढल्यानंतर संरचनेच्या काठांना योग्य पद्धतीनं उतार देणे हे आवश्यक असते. साधारणतः 1:1:5 या प्रमाणामध्ये समतोल उतार दिल्यास काठाची स्थिरता वाढते आणि पावसाळ्यात होणारी मातीची धूप सुद्धा कमी होते.
0: बर.
1: उतारावर स्थानिक गवत किंवा झुडपांची लागवड करून जैविक स्थिरीकरण केल्यास संरचनेचे आयुष्य सुद्धा वाढू शकते. आता याचा फायदा नेमका काय काय होतो? तर मंडळी, गाळ उपसामुळे साठवण संरचनेची पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ती वाढते.
0: बर.
1: आणि तसंच पाझर प्रक्रिया सुद्धा अधिक प्रभावी होते. मंडळी, त्याचप्रमाणे जे काढलेलं गाळ आहे ते शेतामध्ये पसरवल्यास मातीची सुपीकता वाढते आणि सेंद्रिय घटकाचं प्रमाण सुद्धा सुधारते. यामुळे रासायनिक खतांचा वापर सुमारे 30-35% कमी होऊ शकतो.
0: बर.
1: तर पिकाच्या उत्पादनात 30-50% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश यासारखे जे अन्नद्रव्य असतात की नाही, यांचे प्रमाण सुद्धा वाढण्यास सुद्धा मदत होते. बरं का शेवंता? तर असा उपयोग आपल्याला गाळ उपसा केल्यानंतर होऊ शकतो.
0: असं.
1: आता त्याचप्रमाणे मंडळी, सांडव्याची निगा सुद्धा आपल्याला करावी लागते. तर यामध्ये सांडवा हा संरचनेच्या सुरक्षितेसाठी सेफ्टी वॉल म्हणून ओळखला जातो.
0: असं.
1: आता दक्षता काय घ्यायची मग? सांडवा हा मृद आणि जलसंधारण संरचनेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
0: बर.
1: आणि तो अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्यास कार्य करतो. पावसाळ्यापूर्वी सांडव्यामध्ये साचलेला कचरा, गाळ, झाडे, झुडपे, दगड किंवा इतर जे अडथळे असतात की नाही, ते पूर्ण काढून टाकणे हे आवश्यक असते.
0: असं.
1: आणि विसर्गाचा जो मार्ग असतो तो पूर्णपणे मोकळा ठेवल्यास अतिवृष्टीच्या वेळी काय होईल, पाण्याचा दाब जो आहे तो नियंत्रित राहील आणि जो अनावश्यक जो ताण आहे तो सुद्धा होत नाही पाय. त्याचप्रमाणे पिचिंग दुरुस्ती, तर हे आहे सांडव्याच्या तोंडाशी आणि प्रवाह मार्गावर असलेले दगडाची पिचिंग अनेकदा पाण्याच्या वहनामुळे विस्कळीत होतात. अशा वेळी ते पुन्हा योग्य रीतीने अभियांत्रिक पद्धतीनं, लक्षात घेतलं का मंडळी, अभियांत्रिकी पद्धतीनं म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला सांध मोड रचना करून घेणे आवश्यक आहे. आणि तसंच दगडांमधील सांधे घट्ट केल्यास पाण्याचा वेग नियंत्रित होतो आणि जमिनीची धूप हे प्रभावीपणे रोखली जाऊ शकते. आणि ही जी दुरुस्ती आहे केवळ संरचनेचे संरक्षण करत नाही, तर संपूर्ण जलसंधारण प्रणालीची कार्यक्षमता आणि टिकाऊपणाही तो वाढवतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला गाळ उपसा केल्यानंतर सांडव्याची सुद्धा निगा करणं लई आवश्यक असते.

0: करून जलसंधारण जे आहे ते चांगल्या पद्धतीने राहील आणि आपल्या पाण्याची सुद्धा बचत होईल, पाणी आपलं वाया जाणार
1: नाही.
0: नाही. तर शेवंता, आता हे तुम्ही सांगितलं, पण एक अजून एक महत्वाचा घटक आहे की माती सिमेंट जे बांध असतात त्यांचं मजबूतीकरण सुद्धा करणं आवश्यक असते, तर ते कशा पद्धतीनं करायला पाहिजे ते सांग बरं.
1: तर मंडळी, आता उन्हाळ्यातील उष्णता आणि आर्द्रतेतील बदलांमुळे मातीच्या बांधामध्ये भेगा पडणं ही एक सामान्यपणे गंभीर अशी समस्या आहे आणि अशा भेगा आपल्याला वेळेत दुरुस्त करायच्या आहेत, नाहीतर काय होईल मंडळी, पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढून बांध फुटण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.
0: बरोबर.
1: तसंच या भेगा चांगल्या दर्जाच्या मातीने भरून त्याच्यावर योग्य प्रकारे आपल्याला माती दाबून घेणं लई आवश्यक आहे पा,
0: बरं,
1: की जेणेकरून माती घट्ट बसून संरचना मजबूत होईल.
0: असं होय.
1: तसंच उंदीर आणि घुशी सारख्या प्राण्यांनी तयार केलेली बिळे त्वरित आपल्याला शोधून ती देखील बुजवून घ्यायची आहेत.
0: बरं.
1: आणि या प्रतिबंधात्मक उपायांमुळे बांधाची अंतर्गत स्थिरता देखील वाढते आणि पाण्याच्या दाबामुळे होणारं नुकसान देखील या माध्यमातून आपल्याला टाळता येऊ शकते.
0: बरोबर.
1: तसेच आता सिमेंट जे काही बांध असतात त्याचं देखील आपल्याला दुरुस्ती करून घ्यावी लागते बरं का.
0: बरं.
1: म्हणजे सिमेंट नाला बांधामध्ये कालांतराने लहान मोठे तडे पडणं किंवा भिंतीमध्ये सूक्ष्म फटी निर्माण होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
0: असं.
1: अशा तड्यांची योग्य दुरुस्ती जर आपण केली नाही तर पाण्याचा झिरपा वाढून संरचनेमधील मजबूतीही कमी होत असते.
0: असं.
1: आणि यासाठी मग तडे व्ही डॅश नॉच पद्धतीने रुंद करून त्याच्यामध्ये उंच दर्जाचे सिमेंट मोटार भरून आपल्याला दुरुस्ती करणं आवश्यक आहे पण, जेणेकरून आपला जोड अधिक मजबूत होईल.
0: असं.
1: तसंच मंडई, बांधाच्या भिंतीवर उगवलेली झाडे किंवा झुडपे मुळासकट काढून टाकणं हे भी खूप महत्वाचं आहे.
0: खरंच.
1: कारण त्यांच्या मुळामुळे सिमेंट संरचनेत भेगा निर्माण होऊन दीर्घकालीन नुकसान देखील होऊ शकते.
0: असं.
1: आता हे झालं सिमेंट बांधची कशी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कशी दुरुस्त करायची आहे. आता त्याबरोबरच सुरक्षितता ही देखील आपली खूप महत्वाची आहे. तर मृदा आणि जलसंधारण संरचनांच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे ही आपल्याला शारीरिकदृष्ट्या कष्टाची आणि तसंच काही वेळा जोखमीची देखील असतात. त्याच्यामुळे या कामादरम्यान बघा मंडळी, केवळ आपल्याला तांत्रिक बाबीवरच नाही तर कामगारांच्या सुरक्षिततेवरही विशेष असं लक्ष देणं आवश्यक आहे. कारण योग्य सुरक्षा उपाय जर आपण केले नाही तर या माध्यमातून मग अपघात होऊ शकतात किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा गंभीर धोके देखील यामुळे निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने दुसरी एक सुरक्षितता म्हणजे जेव्हा आपण गाळ उपसा करतो किंवा दुरुस्तीच्या कामांमध्ये कामगारांचा थेट संपर्क माती गाळ किंवा पाण्याशी येत असतो बघ, आणि हा गाळ अनेकदा सांडपाण्याने दूषित असल्याची शक्यता देखील असते. त्याच्यामुळे वैयक्तिक संरक्षणात्मक साधनांचा वापर आपल्याला मंडळी करावा लागणार आहे. जसं की हातमोजे असतील, गमबूट असतील, मास्क किंवा आवश्यक असेल तर सुरक्षात्मक चष्मा यांचा देखील वापर आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, त्वचा रोग, संसर्गजन्य आजार आणि श्वसनाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत आणि अजून काही सुरक्षितता आहेत तर त्याविषयी काय सांगशील.
0: तर मंडळी, आता खोल संरचना जसं की विहिरी, शेततळी किंवा पाण्याच्या ज्या टाक्या असतात ना, ते स्वच्छ करताना काही वेळा मिथेन किंवा कार्बन डायऑक्साइड सारखे विषारी वायू त्याच्यामध्ये राहण्याची किंवा साचण्याची शक्यता असते.
1: बरं.
0: कारण हे वायू प्राणघातक ठरू शकतात, कारण हे ऑक्सिजनचे जे प्रमाण आहे ते कमी करतात आणि अशा ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी वायूची तपासणी करणे खूप आवश्यक असते. आणि जर आपल्याला आवश्यक असेल तर वायुविजन सुनिश्चित करणं सुद्धा आणि सुरक्षित करणं हे सुद्धा आवश्यक आहे. तसंच जेसीबी किंवा इतर जड यंत्रसामुग्रीच्या साह्याचा वापर करताना विशेष काळजी घेणे फार आवश्यक असते बरं का मंडळी.
1: बरोबर.
0: कारण ओल्या किंवा उताराच्या भागामध्ये काम करताना अनुभवी किंवा प्रशिक्षित चालकाची नेमणूक करणं पण आवश्यक असते. तसेच कामाच्या ठिकाणी विद्युत वाहिन्या, खांब किंवा इतर अडथळ्यापासून सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असते. यामुळे यंत्रसामुग्रीचा अपघात टाळता येऊ शकतो आणि काम सुरक्षितपणे आपल्याला पुढे करता येऊ शकते. त्याचप्रमाणे आता सलग समतल चर, यामध्ये सलग समतळी चर हे विशेषतः डोंगराळ आणि उताराच्या क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी अडवण्यासाठी आणि जमिनीकडे ते झिरपण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि सामान्यतः चराची रुंदी ही 60 सेंटीमीटर आणि खोली ही 30 सेंटीमीटर ठेवली जाते, जेणेकरून पाणी साठवणूक आणि पाणी मुरण्याचं जे प्रमाण आहे ते संतुलित राहण्यास मदत होते.
1: बरोबर. तसंच मंडळी, चरांमध्ये पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचा वेग कमी करण्यासाठी ठराविक

0: स्तरावर मातीचे लहान अडथळे म्हणजेच त्याला आपण रिप्स तयार करणं असं म्हणतो आणि हे देखील खूप उपयुक्त असते. साधारणतः 3 ते 4 मीटर अंतरावर 0.3 मीटर रुंदीचे रिप्स आपण ठेवले जातात आणि या रिप्समुळे पाणी एका दिशेने वेगाने वाहून न जाता थांबतं, पसरते आणि जमिनीत अधिक प्रमाणात झिरपते. त्याच्यामुळे काय होते, मग मातीची धूप कमी होऊन संरचनेची कार्यक्षमता देखील वाढते. तसंच अजून कुठली देखभाल आपल्याला करायची आहे तर मंडळी, चरांची नियमित देखभाल ही त्याच्या दीर्घकालीन उपयोगासाठी खूप आवश्यक आहे. म्हणजे चरांमध्ये साठलेली माती, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय कचरा वेळोवेळी आपल्याला काढून टाकावा लागेल आणि काढलेली माती उताराच्या खालच्या बाजूला टाकून बर्म अधिक मजबूत आपल्याला करायचा आहे आणि याच प्रक्रियेमुळे मग पावसाचं पाणी अधिक प्रभावीपणे अडवलं जातं आणि जमिनीत झिरपते भी. तसंच परिणामी भूजल पुनर्भरण क्षमतेमध्ये सुमारे 40 ते 45% वाढ होऊन परिसरातील पाणी साठा देखील दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
1: अच्छा,
0: तर अशा प्रकारे मंडळी आपल्याला पावसाळ्यापूर्वी मृदा आणि जलसंधारणाच्या कामाची तांत्रिक निगा हीच मंडळी पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेची खरी ताकद आहे. गाळ उपसा, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षितता यासारख्या उपाययोजना आपण वेळेत केल्यास या उपचार पद्धतीची कार्यक्षमता दीर्घकाळ ही टिकू शकते आणि त्याचं आयुष्य देखील लक्षणीयरित्या वाढू शकते. बघा, त्याच्यामुळे मृदा आणि जलसंधारण होते आणि भूजल पुनर्भरण वाढून पिकांची उत्पादकता देखील वाढत असते.
1: अच्छा,
0: बघ आता ही महत्वाची माहिती आपण मंडळीला सांगितलेली आहे आणि मंडळी आता आपल्याला लगेच कामाला लागावं लागेल बरं का. मंडळी आता हीच वेळ आहे आणि याच वेळेमध्ये आपल्याला ही मृदा आणि जलसंधारणाची कामे देखील पूर्ण करायची आहेत, नाही का?
2: अगदी बरोबर आहे, कारण पाऊस पडण्यापूर्वी जर आपण ही समधी काळजी घेतली तर आपली येळेवर फजिती होणार नाही.
0: अगदी अगदी बरोबर आहे.
2: तर मंडळी, अशा पद्धतीने जर आपल्या शेतीमध्ये आपण मृदा आणि जलसंधारणाची जर कामं केली तर आपल्याकडे पाणी साठवण बी राहील आणि पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे आपल्याला पीक उत्पादनात त्याची मदत बी होईल की नाही.
0: अगदी बरोबर आहे बघ.

शेतकरी बंधूंनो, यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्या यंत्राची दुरुस्ती आणि देखभाल ही किती महत्त्वाची आहे याविषयीची माहिती. तर मंडळी, आपण शेतीमधील यंत्र आणि तंत्रज्ञानाचा प्रवास आपण समजून घेत असतो, पण यंत्र आणि तंत्रज्ञाना इतकंच ते चालविणाऱ्या वाहकांच्या आणि दुरुस्ती देखभाल करणाऱ्या तंत्रज्ञांचे प्रशिक्षण आणि कौशल्य वर्धन या बाबीकडे देखील प्राधान्याने आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि या लेखामध्ये ट्रॅक्टर या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या यंत्रासंदर्भात आवश्यक कौशल्यांची माहिती देखील आपल्याला असायला हवी. तर मंडळी, ट्रॅक्टर हा केवळ एक यंत्र नसून ते आधुनिक शेतीचा कणा आहे. आणि शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकरी बांधवांनी अनेक बारीक सारीक बाबी तपासायला हव्यात. पण आणलेला ट्रॅक्टर शेतीमध्ये चालविताना कार्यक्षमतेने चालवला जातोय का, याकडे

ते देखील तितकंच लक्ष आपण द्यायला पाहिजे, पण ते आपण देत नाही, कारण ट्रॅक्टर कार्यक्षमतेने चालविण्यासाठी तांत्रिक आणि व्यावहारिक कौशल्यांची देखील आवश्यकता असते. आता इथे उत्तम ट्रॅक्टरची निवड करण्यासोबतच तो कार्यक्षमपणे चालविण्यासंदर्भात देखील अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर शेती ट्रॅक्टरची निवड करण्याचं कौशल्य काय आहे? तर अश्वशक्ती ओळखणं हे सगळ्यात पहिलं कौशल्य. म्हणजे तुमच्या जमिनीचा प्रकार, कोणत्या पिकासाठी, तसंच कोणती अवजड आणि वेळखाऊ कामे आपल्याला करावी लागतात ही माहिती शेतकऱ्यांना असतेच. पण त्याची नोंद करून त्यासाठी कोणकोणती अवजारे आपल्याला वापरायची आहेत आणि त्या अवजारांच्या कामासाठी आवश्यक HP यांची विचार करून आपल्याला ट्रॅक्टरचा HP ठरवावा लागतो. उगीचच फार मोठा किंवा लहान असे दोन्ही ट्रॅक्टर योग्य कार्यक्षमता देत नाहीत. उदाहरण जर घ्यायचं झालं, जर आपल्याला फक्त फळबागेत फवारणीचं काम मुख्य असून त्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करणार असू, तर 24 ते 30 HPचा छोटा ट्रॅक्टर देखील पुरेसा यासाठी ठरू शकतो. तसंच मंडळी, बाजारात उपलब्ध ट्रॅक्टरच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची तुलना ही नेमकी कशी करायची? तर बाजारात अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. यामुळे आपण ट्रॅक्टर खरेदी करताना त्यांचे प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचा तांत्रिक अभ्यास करून तुलनात्मक दृष्ट्या इंधन कार्यक्षम, हायड्रोलिक उचलण्याची क्षमता, उच्च PTO शक्ती, वेगवान आणि जादा गिअर असणारा ट्रॅक्टर निवडला तर कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त काम तेही कमीत कमी वेळात आपल्याला करता येईल. तसंच ट्रॅक्टरची केवळ तांत्रिक माहिती घेऊन खरेदीचा निर्णय आपण घ्यायला नाही पाहिजे. त्याबरोबरच ट्रॅक्टरची मूळ किंमत, देखभाल खर्च आणि विक्री पश्चात सेवा, तसंच सुट्या भागांची उपलब्धता आणि आपल्या जवळ असणाऱ्या विक्रेत्यांची संख्या, सुविधा या सर्व महत्त्वाच्या बाबींवर आपण विचार करायला पाहिजे. उपलब्ध सबसिडी यांची माहिती देखील करून घ्यायला हवी. ती शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला पाहता येते. ज्यांना तांत्रिक आणि अन्य माहितीचं विश्लेषण करता येत नाही, त्यांनी ट्रॅक्टरचा भरपूर अनुभव असलेल्या शेतकरी किंवा कृषी अभियंत्याचा सल्ला देखील आपण या माध्यमातून घेऊ शकतो. आजकाळात ट्रॅक्टर कंपन्या आणि इतर सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे ट्रॅक्टर खरेदीसाठी उपयुक्त वेबसाईट आणि मोबाईल ॲप देखील शेतकरी बंधूंना उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर कार्यक्षमतेने चालवणे हे देखील महत्त्वाचं आहे. केवळ ट्रॅक्टर काही कामाचा नाही, त्याला जेव्हा अवजारे किंवा यंत्रे जोडली जातात तेव्हाच तो उपयोगी ठरतो. आणि बहुतेक वेळा ट्रॅक्टर ड्रायव्हिंग हे काम कमी शिकलेल्या आणि इतर काही काम न करणाऱ्या मजुरांकडून आपण करून घेत जातो. मग इतके महागडे यंत्र अकार्यक्षम पद्धतीने वापरले जाते आणि त्यातूनच मग शेतीची काम उबडधुबड तर होतेच, पण इंधन आणि पैसा देखील पाण्यासारखा वाया जातो. म्हणूनच शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर संचालन कौशल्य विकसित करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याबरोबरच आजकाल सुशिक्षित शेतकरी स्वतः ट्रॅक्टरद्वारे शेतीकाम करतात आणि या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरची योग्य माहिती घेऊन मग ड्रायव्हिंग जर केली तर आपला ट्रॅक्टर बरेच दिवस चांगली आणि कार्यक्षम सेवा देखील देतो. तसंच आपण म्हणाल की ट्रॅक्टर मध्ये काय शिकण्यासारखं आहे, पण ट्रॅक्टर हे आधुनिक यंत्र सामग्री असून त्यातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणांविषयी समजून घेणं देखील आवश्यक आहे. त्यातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तरी शेतीतील कामे चांगली होण्यासोबतच इंधनामध्ये देखील बचत होते. तसंच मंडळी, देखभाल खर्चामध्ये देखील बचत होते आणि त्यामुळे मग ट्रॅक्टरची काळजी कशी घ्यावी, त्याची देखभाल कशी करावी याचं प्रशिक्षण स्वतः शेतकऱ्यांनी तर घ्यावंच, पण आपल्या चालकालाही घेण्यासाठी प्रोत्साहित करावं. शेतीकाम करताना ट्रॅक्टरचा कार्यक्षम वापर करण्यासाठी तो चालविण्याचे प्रशिक्षण देखील घेतले पाहिजे. ट्रॅक्टरचे गिअर सिस्टीम, क्लच आणि ब्रेक यांचा सराव असणं देखील आवश्यक आहे. तसंच मंडळी, ट्रॅक्टर चालू करण्यापूर्वी काय तपासण्या केल्या पाहिजेत आणि तो चालवताना काय काळजी आपण घ्यावी, काय करावं आणि काय करू नये या बाबी देखील सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी गरजेच्या असतात. कारण ट्रॅक्टर हा अवजारासोबतच वापरला जातो आणि ट्रॉली खोबळ्याला जोडणं आणि 3-point लिकेजचा वापर करून नांगर किंवा रोटावेटर यासारखी अवजारे अचूकपणे जोडणं याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्येक अवजार आणि यंत्र वापरताना कोणकोणते समायोजन करावे लागते, ते कधी आणि कसे करावे हे सुद्धा शिकून घेतलं पाहिजे. तसंच मंडळी, जमिनीच्या खोलीनुसार अवजाराचं नियंत्रण करण्याचे कौशल्य कार्यक्षम वापरासाठी उपयोगात येते आणि प्रत्येक ट्रॅक्टरचं नियंत्रण यंत्रणा वेगवेगळी असते आणि हे जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण देखील दिलं जातं. आता दुरुस्ती आणि देखभाल ही आपल्याला कशी करायची आहे? तर ट्रॅक्टर केवळ चालवता आला म्हणजे चांगला ड्रायव्हर होत नाही, तर तो बराच काळ विना तक्रार चालविण्यासाठी दररोज ऑइल लेवल तपासणं, एअर फिल्टर साफ करणं आणि टायर मधील हवेचा दाब योग्य राखणं या गोष्टी देखील आपल्याला जमल्या पाहिजे. आता महाराष्ट्रात ही कौशल्य शिकण्यासाठी अनेक सरकारी आणि खासगी मार्ग देखील उपलब्ध आहेत. आता कृषी

विद्यापीठ प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील चारही प्रमुख कृषी विद्यापीठांमध्ये आणि जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये ट्रॅक्टर आणि शेती अवजारे यावर अल्प मुदतीचं प्रशिक्षण देखील दिल्या जातं. तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मोहिमेअंतर्गत ट्रॅक्टर ऑपरेटर आणि फार्म मेकॅनिकचे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली जातात किंवा अनेक कंपन्यांमध्ये देखील शेतकऱ्यांना विशेष शिबिरे देखील आयोजित करण्यात येतात. तसंच जे काही गावातील अनुभवी ट्रॅक्टर चालकाकडे मदतनीस म्हणून काम करून प्रत्यक्ष शेतात मशागत कशी करावी, वळणावर ट्रॅक्टर कसा हाताळावा याची देखील व्यावहारिक ज्ञान मिळायला पाहिजे. तसंच मंडळी युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक चॅनल्स नवीन तंत्रज्ञान आणि ट्रॅक्टर रिव्ह्यूची माहिती देखील देतात. समजा सांगली जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याला द्राक्ष बागेसाठी ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर तो नॅरो ट्रॅक ट्रॅक्टर निवडेल. त्यासाठी तो दोन द्राक्षाच्या ओळीमधून सहज फिरेल. तसंच तो बागेत वळवताना इंडिपेंडंट ब्रेकचा वापर करायला शिकेल. त्यामुळे काय होईल, कमी जागेत ट्रॅक्टर आपल्याला वळवता येईल. तसंच तो जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात जाऊन ब्लोअर ट्रॅक्टरला जोडून चालवण्याचं 3 दिवसाचं प्रशिक्षण देखील घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण जे काही यंत्र वापरणार आहोत त्याची दुरुस्ती आणि देखभाल ही खूप महत्वाची आहे. तर मंडळी, केवळ ट्रॅक्टर चालवता येणं म्हणजे कौशल्य नाही तर कमी इंधनात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्याची पद्धत आपण आत्मसात करायला हवी. आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यालाच खरा कुशल शेतकरी आपल्याला म्हणता येईल. तर ही महत्वाची अशी माहिती शेतकरी बंधूंनो आता तुम्हाला आम्ही सांगितलेली आहे. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि आपल्याकडे जी यंत्र आहे त्याची दुरुस्ती आणि देखभाल ही किती महत्वाची आहे हे या माध्यमातून आपल्याला कळालंच असेल.

0: श्रोते हो, आताच आपण शेतशिवार हा शेतीविषयक कार्यक्रम ऐकत होतात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला, FM बँड 101.7 MHz. रात्रीचे 8:52 झाली आहेत.
1: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
3: हेलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा,

ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नाय

0: नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तसंच दहशतवाद विरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1-86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी

की रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा

0: प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादर करते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: तेवारी नुकाची दृष्टी गेली होती स्वतः जमदाग्नी ऋषीकडं
1: आणि
0: मग मात्र रेणू केला ते मात्र घडा उचली ना बर का
1: म्हणून स्वतः हाक मारावी या ऋषीला म्हणून
0: स्वतः रेणू का बर का
1: काही बर
0: हाल्या मारू लागली हो हाल्या मारू लागली जबुदागली।

0: तर तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
1: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला
1: काय बर
0: हरात
1: काय झालं
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाळीला
1: काय आला
0: आणि तो जबुदाग्नी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला
1: दृष्टी न बघितली रेणुकाने.

0: आणि स्वतः रेणुका लागली होती बोलायला.
1: काही लागली होती बोलायला?
0: अहो ऋषी महाराज,
1: झालं काय?
0: एक घडा नेहमी प्रमाण मला उचलू ना, तेवढा घडा उचलू लागा माझ्यावरती फार उपकार होतील.
1: एवढा म्हणताना त्या वेळेला
0: स्वतः जपू लागली रुची. काय बोलतो रेणुकाला?
1: काही लागलं होता बोलायला.
0: बाई,
1: झालं काय?
0: जर मला वचन दिलं तर मग मात्र तुला घडा
1: उचलू लागेल बर का.
0: मग रेणुकानं मागचा पुढचा न विचार करता
1: स्वतःच्या जपू लागली ऋषीला.
0: महाराजा
1: काही केलं?
0: वचन

0: तर मात्र
1: काही बरा
0: स्वतः जबुदारी रुची ना मात्र
1: स्वतः घडा उचलून दिल्या बरोबर
0: रेणुका कोण वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरा शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सभेला आणि कैलासगिरीला
1: आणि जाऊन सिना
0: आपल्या मापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला स्वतः रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झालं
0: नेहमी प्रमाण तू

0: शंकर पूजीला येतील आज उशीर धोण्याची कारण कोणची?
1: असू सुद्धा मुला देवशंकर लागला असा बोला आपल्या लेकीला।
0: तेव्हा बाबा
1: काय झालं?
0: हे रंकारी तळ्याला एक म्हातारा वरदार उशी
1: आहे बर का?
0: तुम्ही नेत्रांना पाहिल्या बरोबर,
1: जर दृष्टी त्याच्याकडे गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली नाक,
1: म्हणून कृतम्या ऋषी कडून तो घडा उचलून घेतला।
0: हाक मारली ने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषीनं माझ्याकडून वचन घेतलं आहे।
1: कोणचं बरा?
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषीन वर मागून घेतलं आहे।
1: वचन दिले मला, वचन मागून घेतलं।
0: तेव्हा शंकराने विचार केला, जे तुला हवे हवे ते पाहिजे मिळाले बर का?
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला?

0: मात्रो
1: काय बरा
0: हे स्वतः शंकर आपल्या रेणुकीचा आणि जपदाग्नी ऋषीचं लग्न
1: रंकारी तळ्यावरती लग्न लावून दिला
0: आणि निघून गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतः जपदाग्नी पासून स्वतः तू रेणुकीला
1: पोटी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला असताना
1: काय बर
0: महाराज स्वतः काय चमत्कार झाली
1: बर
0: एके दिवशी मात्र
1: काय बर
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला
0: आणि शिकार खेळण्याकरिता शिकार

0: अहंकारी तळ्याला मात्र नेत्रान पाह महाराजा
1: काय बर
0: सोतार नेत्र दीपत होती जपदाग्ने ऋषीची
1: आणि
0: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
1: म्हणून काय केलं त्याला
0: इकडे तिकडे पाहिलं तर तू माता राज्य भूदाग्ने ऋषी मात्र
1: दृष्टी पडल्या बरोबर
0: महाराजा
1: काय झालं
0: तपचार क्यू करीत तपचार क्यू करीत भाज्य भान क्यू

0: అలాగల హుద్ద జోబులైలా
1: आणि
0: मात्र पुळ धावत गेला तू रेणुकाच्या जवळ
1: धरला तिच्या हाताला आणि दरदरा वडी
0: आणि महाराज
1: स्वतःया
0: दरदरा वड घेऊन ठेवलो तू राजमहालाला
1: आणि मग
0: आणि काय बोलतो स्वतः स्वतः रेणुकाला
1: काय लागला होता बोलायला
0: नाही बाबड तू भोग देश द्यायला पाहिजे मला बर का
1: नाहीतर
0: काय बरं होणार नाही बर का
1: एवढा बोलताना
0: आणि सुवर्णपूर

श्रुते हो या आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. सादरकर्ते होते रावसाहेब खर्जे आणि पार्टी. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातली ही रचना, इलाही जमादार यांची

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

क्षेत्रात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
1: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकत आहात. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद. विलंबित आणि मध्यलय बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ढुंडू बारे सैया आणि मध्यलय बंदिशीचे बोल आहेत अजाहू आय श्याम. त्यांना तबला साथ आहे विपुल ढोले यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूयात तर सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद ऐकलात. त्यांना तबला साथ होती विपुल ढोले यांची आणि व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर.

0: तरी बाबा माई गेल्यावर लगेच तुम्हाला मी माझ्या बरोबर पुण्याला चालायला सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकतच नाही. बर, पहिलं पत्र केव्हा आलं?
1: पहिलं पत्र हे बघ श्याम, तुला सांगतो हे बघ, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बघ.
0: म्हणजे 2 महिने झाले, आणि त्यानंतर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 8 पत्र, ते सुद्धा आठवड्या आठवड्याच्या अंतराने. बरं, शेवटचं पत्र केव्हा आलं?
1: शेवटचं पत्र हे बघ 10 दिवसापूर्वीच. अरे खरं तर तुम्हाला कळणार नव्हतं रे, पण थोडा खचलो. नाही होय करून परवा अरे पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो.
0: बरं,
1: राजवाडे नावाचा इन्स्पेक्टर होता, माणूस बरा वाटला. इन्स्पेक्टर असून विनयाने बोलला, अरे तुला सुद्धा त्या दिवशी मी एसटीडी सुद्धा केला.
0: अहो पण एवढी पत्र येईपर्यंत उगीच वाट पाहिली.
1: नाही नाही म्हणजे तसं मी आधी कळणार होतो. अरे बाबा एकदा वाटलं गाण्याच्या क्लासला येणाऱ्या मुलांना सांगावं का, पण स्वतःच स्वतःची समजूत काढली. शिवाय वाटलं तू सुद्धा कामात असतोस, तुझी नोकरी संसार, आणि 1-2 पत्रात असं वाटलं की मला म्हाताऱ्यालाच कुणी घाबरवत असेल गंमत म्हणून, कारण थोडासा मी तिरसट आणि रागीट आहे ना.
0: अहो तसं नाही हो बाबा, आणि आताच्या परिस्थितीत प्रत्येकालाच राग येतो, कारण बिकट स्पर्धा आहे ना सगळीकडे. आणि बाबा माझ्यावर शामलीवर कधी उगीच चिडलाय तसं वाटत नाही मला.
1: अरे बडबड कांद्याला सुद्धा कळवलं.
0: तिला कशाला बोलवलं? शामली आणखीन बडबड करून गोंधळ घालेल, गोंधळ कराय ती. तिनेच नाही ना पत्र लिहिली तुम्हाला तिच्याकडे म्हणजे बडोद्याला न्यायला.
1: अरे अरे अरे कांदा आणि लिखाण शक्य नाही रे बाबा. परीक्षेचे पेपर कसे लिहायचे ते तिला आणि त्या परीक्षकांनाच ठाऊ, आणि मला ती घाबरवणार. अरे शक्यच नाही.
0: नाही नाही गंमत केली मी सुद्धा.
1: गंमतच चालली रे बाबा, गंमतच चालली, पण जीव घेणी आणि कोण करते तेच कळत नाही रे. पण पण तुम्ही माझी हक्काची भाकर, तुम्ही असं करणार नाही रे, आणि ते सुद्धा माझ्या या वयात. तुम्ही
0: बाबा काव्यात बोलताय, गाण्याबरोबर हल्ली काव्य वाचनाचे सुद्धा क्लासेस घेताय की काय?
1: अरे नाही रे श्याम, महिन्याभरात गाण्याचे क्लासेस सुद्धा बंद केले. अरे संभ्रमात पडलोय, आणि काव्य कसलं सुचतंय.
0: बर कांदा काय म्हणाला?
1: येतोय येतोय तो सुद्धा येतोय. बर
0: आला वाटत.
2: अरे दादा तू कधी आलास? आणि हे काय बाबाचे मोखपणे खुर्चीवर का बसले? तब्येत तर ठीक आहे ना त्यांची? अरे दादा बोल ना काहीतरी, तू कधी आलास?
0: हो हो अगं सांगतो सगळं, आधी बस तर मी कालच आलोय.
2: आणि बाबा का बोलत नाहीये? ताप वगैरे तर नाही ना आला? मी तर घाबरूनच गेले. बाबा म्हणाले निघून ये, म्हटलं झालं तरी काय, 2 मिनिटं मला फिरल्यासारखं झालं. त्यातून हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेत, छोट्याला सासूबाईंवर

0: त्या म्हणाला, इथली काळजी करू नकोस, मी बघेन. तू आधी बाबांच्याकडे जा, ते असे उगीच फोन करणार नाही. त्यांना सुद्धा बाबांची काळजी वाटली. पण बाबा, तुम्ही बोला ना काहीतरी.
1: अग श्यामली, मला बोलू देतेस का? हे बघ अग, तसा मी खंबीर आहे, पण थोडा थोडा धीर खसल्यासारखा झालाय ग. एकदम आठ आठ पत्र आली ना, आणि प्रत्येकाचा मजकूर सगळा तोच. तुमच्यावर आमचं लक्ष आहे म्हणे. तुमचं काय खरं नाहीतर एवढी इस्टेट एकट्याला काय करायची म्हणत होते.
0: पण बाबा, पोलिसांनी कळवलं का?
1: मुली अग, दोनच दिवसांपूर्वी. पण पोलीस लक्ष घालतील का? अग, त्यांच्या मागे बरीच कामं असतात. आज स्फोट काय तर म्हणे, उद्या खून काय, परवा मारा माऱ्या. अग, ह्या असल्या आमच्या गोष्टी म्हणजे क्षुल्लक वाटणार बघ.
0: ही काय क्षुल्लक गोष्ट आहे? मानसिक संतुलन बिघडवणार आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणं. तरी मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही दादाकडे जा, नाहीतर माझ्याकडे तरी चला. पण हट्टाने तुम्ही एकटे राहताय, मग हे असं काहीतरी होणारच. एकतर हल्लीची परिस्थिती नुसती चिघळली, प्रत्येक क्षण माणूस जीव मुठीत घेऊन जगतोय. पेपर बघितला तरी भीती वाटते. कुठली बातमी आनंद देणारी नसतेच, उलट क्षणाक्षणाला धीर खचवणारीच असते.
1: श्याम, अरे म्हटलं काय नाही, बडबड कांदा सुरू झाला रे बाबा. आता आपली काही खैर नाही.
0: म्हणजे आम्ही काळजीपोटी बोलणार आणि हे आमची टिंगलच करणार. बाबा, माझ्या बोलण्याचा मतीदार्थ तरी समजून घ्या.
1: बाप रे, मतीदार्थ. एम ए विथ मराठी.
0: बाबा
1: बोलल्या.
2: एक मिनिट, मी मध्ये बोलू का? बाबा, आपण तुमच्या पत्रांबद्दल बोलूया का?
1: हे बघ श्याम, तो विषय आला ना की मला टेन्शन येत, आणि पोलीस आता होईल ना त्याचा शहानिशा. तुम्ही इथे आलाय तर जरा वेगळ्या विषयावर बोलूया ना आपण. श्याम, अरे तुझी चिमुरडी काय म्हणते? मध्ये तू म्हणाल होतास ना की लहान लहान चारोळ्या करत होती. कोणती रे ती चारोळी? कोणती?
2: हा, ती पायरी चढता चढता वाचली डायरी. पायरी चढता चढता वाचली डायरी. डायरी वाचता वाचता चढले पायरी.
1: डायरी वाचता वाचता चढले पायरी. वा वा वा वा. सुरेखच, तिच्या आजीवर गेली. आणि कांदे, तुझ्या छोट्याला या आजोबासारखी रियाजाची वगैरे आवड आहे का नाही?
0: तुम्हाला काय वाटतंय बाबा, माझा छोटा किंवा श्यामची चिमुरडी इथल्या आजी आजोबांवर जाणार आहेत का? लहान मूल ज्याच्या सान्निध्यात वाढतं त्याचे गुण घेतं. वर्षानुवर्ष तोंड सुद्धा दिसत नसलेल्या व्यक्तीचे गुण त्याच्यात कसे काय उतरणार? त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून एकटं राहायचं सोडायचं असतं, आणि स्वतःच्या मुलामुलींकडे काही दिवस तरी फेरफटका मारायचा असतो.
1: रक्ताचा गुण रक्तात आपोआप उतरतो, त्यासाठी सान्निध्याची गरज नसते.
2: जाऊन दे ग श्यामली, यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी.
1: हो हो हो, आमची विचार करण्याची पद्धतच वेगळी. हो बरोबर हे मात्र अगदी खरं. अरे म्हणूनच एकटा राहतोय. संगीतात वेळ कसा अगदी छान जातो. धर धर. अरे त्यातून या लहान मुलांच्या तोंडून ते भूप ते मारवा आळून घेताना असा मजा येतो. वा वा वा. ए धर. अरे यासाठीच माझा जन्म झालाय. संगीताच्या लहरी रंध्रा रंध्रातून फिरल्या की माझा मी राहतच नाही बघ. परमेश्वरानं अरे माणसाला ज्या काही गोष्टी मुक्त असताना बहाल केलेल्या त्यात हे संगीत आहे. धर धर धर. अरे श्याम, लहानपणी पक्षाचा रंग मला आवडत नसे की त्यांच्या हालचाली. मला त्यांचा आवडायचा तो फक्त चिवचिवाट, आणि त्या चिवचिवाटामुळे वातावरण इतकं सुंदर व्हायचं, त्यातून तो उत्पन्न होणार नाही.

0: Ajá.
1: अरे बघ, अरे तोच नाद मला माझ्या विद्यार्थ्यात सापडतो बरं.
0: विद्यार्थ्यांमध्ये? बाबा, त्या विद्यार्थ्यांमधलाच कुणीतरी नाही ना? नाही म्हणजे हल्लीचे पिक्चर या मुलांना आदर्श बनवण्याऐवजी गँगस्टर्सच बनवतात म्हणून म्हटलं.
1: नाही नाही नाही नाही हे बघ, अरे शिकवण्या महिना होऊन गेला केव्हाच बंद केल्यात. या पत्र प्रकरणामुळे एक मात्र झालंय बाबा, सूर बेसूर झालेत. आणि ही मुलं तशी एक दोन तासच इथे असतात, बाकीचे दिवसाचे 20-22 तास मी अरे एकटाच असतो रे, एकटाच.
2: चूक केली तुम्ही बाबा, शिकवण्या सुरू ठेवायच्या होत्या, उलट आणखी वाढवायच्या. मला सांगा, तुम्ही एकटे बसून काय करता? पुन्हा पुन्हा तोच तोच विचार, दुसरीकडे मन रमवायचं.
1: पुरी कळतंय ग, कळतंय, पण वळत नाही ना. एकदा ह्या पत्र प्रकरणाचा उलगड झाला ना की पुन्हा पुन्हा तुला सांगतो अगदी जोरदार शिकवण्या सुरू करणार आहे बघ, जोरदार शिकवण्या करणार आहे. पण ही पत्र श्याम श्याम, अरे मी काय म्हणतो, किती दिवस इथे मुक्काम करणार आहेस?
0: या पत्रांचा सूक्ष्मोक्ष लागला की ताबडतोब निघेन.
1: श्याम, हे काम जरा कटकटीचं झालंय बघ, थोडासा वेळ हा लागणार. यात व्यक्ती कोण, त्यांचा हेतू काय, हे कळलं की अगदी कसं निश्चिंत होता येईल बघ.
2: पण बाबा, असल्या वाईट गोष्टी करणाऱ्याचा चांगला हेतू संभवतच नाही. मला एक सांगा, या जगात सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
0: अर्थातच पैसा, मनी.
2: करेक्ट, पैसा मिळवणं आणि तो सुद्धा कमीत कमी श्रमात. हा पैसा दिवसेंदिवस माणसाभोवती अक्रार विक्रार राक्षसाचं रूप धारण करतोय. कधी कुणाला कुठल्या पद्धतीनं तो भ्रष्ट करेल आणि खाऊन टाकेल हे सांगता येत नाही. घरात एकटं माणूस आहे, वयानं वृद्ध आहे, त्याला सतत घाबरवलं आणि नंतर घाबरवलेल्या अवस्थेत त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित वदवून किंवा करवून घेतलं की पुढचा कार्यभाग साधला. बाबा, कपाळावर हात मारायची वेळ आली आणि तुम्ही टाळ्या कसल्या वाजवताय?
1: अरे बाबा श्याम, कांदा बराच तयार झालाय बरं का?
2: परिस्थितीच माणसाला घडवते बाबा.
0: हो, पण इथे बिघडवते.
2: ती कशी?
0: बाबांना घाबरवणारा कुणीतरी परिस्थितीचाच गुलाम असणार.
2: अरे हल्ली चांगलं असलेल्या निरुपयोगी माणसांना सुद्धा विकृती असते.
1: अरे बाळानो,
2: काय झालं?
1: माझा घसा कोरडा पडल्यासारखं वाटतोय. श्यामल, श्यामल थोडं पाणी देतेस का?
0: हो, श्यामल पाणी घेऊन ये. घाबरू नका बाबा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. तो माणूस हातात लागू दे एकदाचा, असा धडा देतो ना की पुन्हा असले प्रकार करणार नाही.
1: अरे अरे हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं झालं रे. कुणीतरी धूर्तपणे डाव साधतोय. अरे म्हणूनच मी तुम्हाला इथे दोघांना बोलव रे.
0: अरे
1: अरे मला या वयात एकट्याला थोडी भीती वाटते रे. काहीतरी ऍक्शन घ्यायला हवे रे तुम्ही. तुम्ही माझी मुलं, तुम्ही माझी कामाची माणसं, माझ्यामुळे तुम्हाला मी खरंच मी तुम्हाला खरंच त्रास देतो.
0: हो, असं काही नाही आहे बाबा. आधी हे पाणी प्या. हे बघा बाबा, एक दोन दिवसातच त्या पत्र पाठवणाऱ्या माणसाचा छडा लावूया. हा झालं पाणी पे. शांत व्हा. हे बघा बाबा, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कळवले?
1: अरे अरे अरे बघ, तू काही काही करू नकोस. हे बघ मी सांगतो, तू शांतपणे घे. हा काय, तू शांतपणे घे. कुणीतरी माझ्या म्हाताऱ्याची तुला सांगतो एकदाच मस्करी सुद्धा केली असेल. कळलं का?
2: कसली मस्करी? ओ, मस्करीला सुद्धा काहीतरी मर्यादा असते. 8 पत्र आली आणि 8व्या पत्रात निर्वाणीचं लिखाण. ह्यात नक्कीच काहीतरी डाव आहे.
1: हो, डाव आहे म्हणजे एक डाव होतच अस.
2: आता हे काय आणखी नवीन?
1: अरे काही नाही.

0: गाजलेल्या त्या मराठी चित्रपटाचं नाव एक डाव
1: हो
0: भुताचा.
1: हो बाबा, माहिती आहे श्यामली, मला ना बाबा, मला बाबा खरंच तुमचं काही कळतच नाही. या मध्येच तुम्ही चेष्टेत काय बोलताय, मध्येच असा तुमचा घसा कोरडा पडतोय म्हणून सांगताय. मला पोलीस स्टेशनचा पत्ता द्या बघू.
0: अरे पोलीस स्टेशन म्हणजे
1: बाबा, आता तुम्ही म्हणालात ना त्या त्या पोलीस स्टेशनचा पत्ता.
0: ना ना त्या त्या तो तो हा त्या हा एनसीचा कागद, हा एनसीचा अंधेरी पोलीस स्टेशनला तो राजा
1: राजवाडे,
0: हा राजवाडे नावाच्या इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे एंट्री केली होती. श्याम श्याम मालक टेन्शन आलं रे. मग श्याम तू जरा सबूर मला. अरे मला मला खरंच धडधडलं.
2: शांत व्हा, अगदी शांत व्हा.

0: नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी श्याम वाटवे. माझ्या वडिलांच्या केसबद्दल थोडंसं बोलायला आलो आहे.
1: वाटवे? अच्छा अच्छा, म्हणजे भैयासाहेब वाटव्यांची केस.
0: हा हा,
1: तुम्ही चिरंजीव का त्यांचे?
0: हो, तुम्ही राजवाडे साहेब ना?
1: हो हा हा. हो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आपली चिकार वाढलेली लोकसंख्या. या गर्दीच्या चेंगराचेंगरीत प्रत्येकाचा जीव गुदमरतोय आणि शेवटी जगण्याच्या धडपडीपायी प्रत्येक जण काहीतरी मार्ग काढतोय. त्यातून नकारात्मक मार्गाने पैसा लवकर मिळतो.
0: हो, पण अशानं चांगल्या आणि निरपराध माणसांचं जगणं अवघड होतं. त्यातून वृद्ध माणूस असलं की ते अधिक घाबरतात.
1: हो, मग आम्ही कशासाठी आहोत? बाबांना सांगा, अजिबात घाबरू नका. असल्या बदमाशांना पकडायला वेळ नाही लागत. अहो, हे भुरटे असे मासे पटकन गळायला लागतात.
0: हो, पण जाळं टाकलंयत का?
1: हो.
0: नाही म्हणजे लवकर, कारण माझे वडील इथे एकटेच असतात. हो, शिवाय फ्लॅट संस्कृतीत राहत आहेत. आजूबाजूचे सर्व दरवाजे बंद. मी पुण्याला असतो. मी आणि बहीण जाण्याआधी त्या बदमाशाला पकडलं म्हणजे खूप बरं होईल.
1: तुम्ही नसता का इथे?
0: नाही.
1: तरीच भैयासाहेब त्या दिवशी एकटेच आले होते.
0: हा हा.
1: एनसी करताना फारच घाबरले होते. अहो, हाताना घाम आला होता. पेपरवर सही करायला पेन दिलं ते सुद्धा घामानं भिजलं होतं.
0: काय सांगताय काय तुम्ही?
1: हो,
0: पण तसे आमचे बाबा खरे धीराचे आहेत. नाही, पण कदाचित आता घाबरले असतील.
1: तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर राहायला का नेत नाही? अहो, या वयात एकट्यानं राहायचं म्हणजे.
0: अहो, मनातलं बोललात साहेब, अगदी मनातलं बोललात. पण हट्ट हट्ट साहेब, हट्ट काय करणार. लहान मूल आणि म्हातारा माणूस दोघही सारखेच. ह्या हट्टापाई आपली मधली पिढी नेहमीच हतबल असते. अहो, त्यांना गाण्याची आवड आहे. म्हणजे पुण्याला माझा मोठा फ्लॅट आहे आणि तिथे एक खोली खास तुमच्या रियाजासाठी देतो असं म्हटलं, पण ऐकतच नाहीत. कुणीही त्रास देणार नाही. बहीण आहे ती म्हणते की बडोद्याला चला, तर तेही नाही. म्हणजे आम्ही सुद्धा टेन्शन फ्री जगू, पण काही ऐकतच नाही तो.
1: यू आर राईट.
0: पण ऐकलं पाहिजे ना.
1: जाऊ दे, तुमचं हे वैयक्तिक आहे. आपण या पत्र प्रकरणाचा छडा लावू. या लोकांना असं मोकळं सोडण्यात पॉइंट नाही. अरे, आज तुमच्या बाबांना त्रास दिला, उद्या दुसऱ्या कोणाला देतील?
0: बाबांनी तुमच्याकडे ती पत्र आणून दिली आहेत ना? नाही, म्हणजे ती जरा मला पाहायची होती. नाही, बाबांनी ती घरी ठेवली असती तर बरं झालं असतं. कदाचित हस्ताक्षर माझ्या ओळखीचं निघालं असतं तर मग.
1: ते काम हस्ताक्षर निपुणाचं. माझ्याकडे भैयासाहेबांनी पत्र आणून दिल्यावर मी ताबडतोब पाठवून दिली. खरं सांगू का, हस्ताक्षर सुद्धा नीट लागत नव्हतं. मजकूर साधारणपणे सारखाच होता. मी म्हटल्याप्रमाणे भुरटाच आहे हो. पत्र सुद्धा घाबरत घाबरत लिहिली होती.
0: सुरुवात असेल कदाचित. बाबांसारखा एकटा वृद्ध आणि अपेक्षित मासा गळाला लागल्यावर खुश असणार, दुसरं काय.
1: पण मी थोडा कन्फ्यूज आहे. पत्र लिहून साध्य काय होणार आहे? मान्य आहे, पत्र लिहिल्यामुळे बाबा घाबरतील. म्हातारपणामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. नको त्या आजाराचे बळी होतील. पण पुढे काय?

0: तुम्ही त्यांची हक्काची माणसं तर येणारच ना.
1: पण कदाचित त्याला आम्ही आहोत हे माहीत नसावं, नाही किंवा काही कळतच नाही आहे. ही व्यक्ती आमच्या नाही पण बाबांच्या नक्कीच परिचयाची असणार.
0: घरात कोणी गडी मोलकरीण वगैरे?
1: मोलकरीण आहे नाही, पण ती माझ्या लहानपणापासून आहे आणि अगदी घरच्यासारखी आहे.
0: मग घरात काही रिपेअरिंग वगैरे केलं होतं का एवढ्यात?
1: इतक्यात हा म्हणजे अच्छा त्या मधल्या त्या बोरिवलीमधल्या केस सारखं नाही, पण सध्या तसं रिपेअरिंग वगैरे काहीच नाही.
0: ठीक आहे, काळजी करू नका.
1: मग निघू मी.
0: हो, मी एक दोन दिवसातच भेटतो आपल्याला.
1: हां.

0: श्यामली
1: काय बाबा,
0: श्यामली मला थोडं जरा पाणी देशील?
1: देते देते. पण बाबा तुम्ही कशाला घाबरता एवढे? आता त्या पत्र लिहिणाऱ्याची धडगत नाही.
2: बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका. मगाशीच राजवाडे साहेबांचा फोन आला होता, त्यांच्याकडे हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. आता पत्र लिहिणारा माणूस ताबडतोब सापडायला हरकत नाही.
1: त्याला ना चांगली शिक्षा झाली पाहिजे. बाबा पण आता यापुढे रिस्क घ्यायची नाही. तुम्ही माझ्याकडे किंवा श्यामकडे राहायला जायचं, एकटं राहायचं नाही. नशीब यावेळी पत्रावरच निभावलं.
2: मला एकच कळत नाही आहे श्यामली, आपण दोघं असताना एक सुद्धा पत्र कसं काय आलं नाही? गेला आठवडाभर हा माणूस स्वस्थ कसं काय बसलाय?
1: अरे राजवाडे साहेब म्हणतात तसा भुलटा असणार तो. त्याला आपण इथे आहोत हे कळलं असणार. चुकून एखादं पत्र आपल्या हाती लागलं तर ताबडतोब त्याचा निकाल लागेल ना. बाबा बिचारे घाबरले.
0: हो ना
2: बाबा, तुम्ही उगीच घाबरलात.
1: तो माझ्या हाती लागला ना तर मी त्याचा असा काया पलट करणार आहे.
2: हा म्हणजे काय करणार?
1: त्याला असा बदडेन.
2: हो बदडेन म्हणे बदडेन. अगं तो काय तुझ्या राजू सारखा कुकुल बाळ आहे का?
1: अरे पण तू आहेस ना माझ्या साथीला.
2: बर मग कशाने धुलाई करायची त्याची?
1: माझ्या नवऱ्यासारखा किरकोळ असला ना तर हाताने, पण तुझ्यासारखा असला ना तर एखाद्या हत्यारानं.
2: हत्याराने?
1: हो हत्यारानं. हत्यारा म्हणजे माझी रे, म्हणजे लाटणं, वरवंटा, खलबत्ता.
2: कुठून टाकू त्याला? तळून
0: गप्प बसा. अरे अरे माझा जीव कसा विसरतो रे, डोक्यात डोक्यात गरगरल्यासारखं वाटू लागलं रे. अरे काहीतरी होते बघ. अरे
2: बाबा बसा तुम्ही आधी.
0: अरे बसा, माझा जीव घामाघूम.
1: बाबा बाबा तुम्ही कशाला घाबरताय? और ज्याने तुमच्या जीवाशी खेळ मांडलाय त्या नराधमाला शिक्षा केलीच पाहिजे. त्या व्यक्तीला असा सोडताच कामा नये. अहो आज तू तुमच्या जीवाशी खेळतोय, उद्या तू दुसऱ्या कोणाच्या जीवाशी खेळेल?
0: कांदे जरा तू गप्प बसेल काय बघ. अगे बघ, हे बघ, तू जरा मला पाणी आणून दे. मला
1: पाणी तुम्ही शांत.
0: मला अरे अरे अरे बघ, मला टेन्शन आलं. अरे खूप टेन्शन. आपले राजवाडे साहेब येईपर्यंत मला खूप काय वेड्यासारखं होतं. मला का कसं रिव्हर्स चढणार? एकदा पटकन या गोष्टीचा ते निकाल लागू दे रे. राजवाडे साहेबांचा फोन आल्यानंतर ना मला नुसती घाबरून आली, चक्कर आल्यासारखी होते बघ. पोटात नुसतं बळबळल्यासारखं वाटतं. कुणा कुणा नतद्रष्टाला असली बुद्धी झाली असेल खरोखर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला अशा प्रकारे खेळण्याची. पोलीस स्टेशनला त्याला भरपूर मार बसेल बघ. पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला सांगतो काय असतं माहितीये का? अरे मागे एकदा मी पाहिलाय, अघोरी उपाय योजना करतात ते. एखादा गुन्हेगार त्याच्या हातात सापडला की हे बघ असं माकड करतात त्याच. मला पत्र लिहिणार त्या माणसाचं असंच होईल का रे?
2: हो बाबा असंच होईल. ह्याहून जास्त त्रास देतील. तुम्ही शांत व्हा बघू आधी.
0: तोही माणूस आहे रे बिचाऱ्यावर. अरे बिचारा वाईट परिस्थिती आली असेल रे.

0: असं असं काही नको. अरे माझं माझं मी सांगतो ना, माझं चुकलंच, मी उगाच त्या पोलीस स्टेशनला गेलो.
1: नाही बाबा, बाबा एक मिनिट, माझं ऐकताय का बाबा?
0: मी जरा आज जातो आणि नंतर येतो.
2: बरं बरं, तुम्ही आत बसा शांतपणे. या या या राजवाडे साहेब या.
3: थोडा उशीरच झाला. अहो मुंबईचा ट्रॅफिक, सिग्नल्स, खड्डे, काही विचारू नका.
2: हो पण नाही, वेळेचा मुद्दा नाहीच हो. 11:12 वाजले असते ना तरी चाललं असतं. फक्त ह्या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागू दे. बरं, काय आलाय रिपोर्ट?
3: बाबा कुठे आहेत? हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय, त्याच अनुषंगाने त्यांच्याशी जरा बोलायचं आहे.
1: बाबा, हे राजवाडे साहेब आलेत, जरा बाहेर येता.
3: या या साहेब, काही काळजी करू नका. अहो रिपोर्ट आलाय, माणूस लवकर मिळेल, फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
0: राजवाडे इन्स्पेक्टर, म्हणजे मी आता आरोपीच्या पिंजऱ्यात जाणार?
2: अहो तसं नाही हो बाबा. बाबा तुम्ही इथे शांतपणे बसा, बघू. या बसा.
3: हस्ताक्षर निपुणाच्या निकालाप्रमाणे पत्र लिहिणारा माणूस एकतर 10 वर्षा खालील आहे किंवा 60 वर्षा वरचा. मी म्हटलं होतं ना, तेच खरं आहे. अहो भुरटाय, पत्र घाबरत लिहिलेत, कदाचित सुरुवात सुद्धा असेल.
1: कशावरून?
3: अहो अक्षर वाकड आहे, बऱ्याच वाक्यात क्रियापद नाहीत. तुमच्या ओळखीतले एखादे म्हातारे गृहस्थ आहेत का?
2: नाही हो, म्हणजे नातेवाईकांच्यात कुणी संभवतच नाही, कारण सगळ्यात आम्हीच परिस्थितीने तसे ठीकठाक आहोत. इन्स्पेक्टर साहेब, जरा पत्र बघायला मिळतील का?
3: हे घे.
2: हां अहो, हे हे अक्षर ओळखीचं वाटतंय.
1: होय रे, अक्षर खरंच ओळखीचं वाटतंय.
3: आठवा आठवा, तुम्हाला येणाऱ्या पत्रांच्या कॉपीज आहेत का तुमच्याकडे? अहो आत्ता शहानिशा होईल.
1: बाबांचं लेटर रॅक घेऊन येते ना, ताबडतोब कळेल.
2: हो हो, जा जा.
1: ही घ्या पत्र.
3: ह्या पत्राचं अक्षर या अक्षराशी जुळतंय. बघा बघा तुम्ही.
2: यस यस यस, ही इज द पर्सन. पण हे पत्र तर बाबांनीच एका मित्राला दिलेलं आहे. मित्र घरी न सापडल्यानं ते रिटर्न पोस्टने परत आलंय. ह्या पत्रातलं अक्षर बाबांनी लिहिलेल्या पत्राशी जुळतंय. म्हणजे ही पत्र बाबांनीच लिहिली स्वतः ना? हो बाबा, हे काय झालंय? बाबा मी तुम्हाला विचारतोय.
0: इन्स्पेक्टर राजवाडे साहेब, तुम्ही जा, जा. माझा गोंधळ उडालाय. मला खरंच काही कळत नाही. जा जा जा तुम्ही. म्हणजे मी माझी मलाच पत्र लिहिली, मलाच, आणि मलाच घाबरवणारी. पण का का कशासाठी? श्याम, अरे श्याम, श्यामली, मला कसं तरी होतंय ग, मला मला सुचत नाही. माझ्या हातापायाना मुंग्या आल्यासारखं आलंय ग
1: बाबा. असं काय करताय?
0: अगं मला गरगरल्यासारखं होत आहे
1: बाबा.
0: राजवाड साहेब, राजवाड साहेब, तुम्ही जा साहेब, तुम्ही जा म्हणतो ना, जा जा. अरे अरे अरे, बघता काय माझ्या तोंडाकडे? म्हणजे साहेब तुम्ही मला बोला बेड्यात जेलमध्ये.
3: रिलॅक्स रिलॅक्स साहेब, तुम्ही जरा आतमध्ये जाऊन पडा. तर ही सर्व पत्र बाबांनीच लिहिलेली स्वतःला. पण का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही, पण माझ्याकडे मात्र आहे. ही द्विधा मनस्थितीची लक्षणं आहेत. याला प्रमुख कारण म्हणजे वृद्धावस्था, आणि ती सुद्धा एकाकी. यामुळे निर्माण झालेली मानसिक भीती, अर्धजागृतावस्थेत भीतीमुळे सुप्त मनाच्या प्रेरणेनं त्यांना ही पत्र लिहायला भाग पाडलं. जागृतावस्थेत त्यांना ते आठवेन असं होत आहे. मानसिक कोंडीमुळे स्वतःच्या नकळत स्वतःकडूनच माणूस हे असं काहीतरी करतो. तो स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि स्वतःच नको ती उत्तरं देतो.